आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतो, आज सोमवार, भारतीय सौर, 19 श्रावण, शके 1948, दिनांक 10 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:57 झाले आहेत. आपल्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करूयात. ऐकूयात मंगल ध्वनी.

FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

आतिथ्य म्हणजे पाहुणचार. पाहुणचार आणि पाहुणा हे दोन शब्द आपल्या नेहमीच्या वापरातले म्हणून अतिपरिचयाचे. आतिथ्य हे भाववाचक नाम अतिथी या शब्दापासूनच आले. अतिथी आणि पाहुणा हे दोन समानार्थी शब्द. अतिथी हा संस्कृत शब्द, अतिथी म्हणजे तिथी न सांगता आलेला. पूर्वी दुपारच्या भोजनाच्या वेळी अचानक कोणी आगंतुक आला तर त्याला अतिथी म्हटले जायचे. जेवणवेळी आलेला अतिथी, पाहुणा, आगंतुक देवासमान असतो अशी समाज

0: धारणा होती. अतिथी देवो भव अशी शिकवण होती. आलेल्या आतिथ्याचे यथाशक्ती आतिथ्य करून त्याला पोटभर जीव घालून विडा दक्षिणा देऊन निरोप दिला जायचा. ही पूर्वीची पद्धत होती. पूर्वी लोकसंख्या कमी होती. दळणवळणाची साधने आजच्या इतकी विपुल नव्हती. कोणी कोणाकडे आपले गाव सोडून जात येत नसत. कोणी वारकरी यात्रेकरू वगैरे काही कारणानेच प्रवास करत. त्या काळी आजच्यासारख्या खानावळी राहण्याच्या सोयी नव्हत्या. देवळात चावडीत मुक्काम करावा लागे. अशा प्रसंगी लोक गावात कोणाकडे तरी अतिथी म्हणून जात, तेथे त्यांच्या भोजनाची सोय होई. आता प्रश्न असा आहे की हा अतिथी आणि त्याचे आतिथ्य हा प्रकार काळानुरूप बदललेला दिसतो. पूर्वी मुळात लोकसंख्या कमी असल्याने लोक खाऊन पिऊन सुखी होते. पाऊस वेळेवर पडत होता. शेती भरपूर पिकत होती. घरे ऐसपैस होती. त्यामुळे आलेला अतिथी कोणत्याच अर्थाने जड वाटत नव्हता. उलट कोणी नवी व्यक्ती घरात आली म्हणून आनंद व्हायचा. त्याच्या निमित्ताने गोडधोड केले जायचे. एकंदरीत सगळा आनंदाचा प्रकार होता. आज लोकसंख्या प्रचंड वाढल्याने सगळ्याच गोष्टींचा तुटवडा पडला. लोकांना स्वतःचे पोट भरता भरता नाकी नऊ येऊ लागले. त्यात कोणी आगंतुक आला की त्याचे आतिथ्य पाहुणचार दूरच, पण त्याला कसा घालून देता येईल हे पाहिले जाऊ लागले. आज आपल्या नात्यातील माणसेही नको वाटतात. तेथे अतिथीचे आतिथ्य कोण करणार? अतिथी आतिथ्य या संदर्भात पुराणात अनेक कथा सापडतात. दुर्वास ऋषींचे आतिथ्य शकुंतलेने न केल्याने दुर्वासांनी शकुंतलेला शाप दिला. शंकराने आपल्या भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी अतिथी रूपात भक्ताकडे जाऊन त्याच्या मुलाच्या मांसाचे भोजन मागितले. ही चिलया बाळाची गोष्ट सर्वश्रुत आहे. अशा अनेक कथा पुराणात सापडतील. अर्वाचीन काळात मराठी साहित्यात अतिथी आतिथ्याच्या संदर्भात अनेक गमतीदार गोष्टी चिवी जोशी आचार्य अत्रे वगैरेच्या साहित्यात आढळतात. आजकाल तर पाहुणचार प्रत्येक प्रदेशाचा वैशिष्ट्यपूर्ण आहे असे मानतात. त्यावरून वऱ्हाडी पाहुणचार, पुणेरी पाहुणचार, मराठवाडी पाहुणचार, मुंबईकरांचा पाहुणचार इत्यादी. आज अतिथी ही संकल्पनाच बदललेली दिसते. जाहीर कार्यक्रमात, खासगी कार्यक्रमात आपणच बोलविलेल्या व्यक्तीला चक्क अतिथी म्हणतात. त्याने मूळ अर्थालाच तडा जातो. असो, नुकतेच कडवे प्रवचन नावाचे क्रांतिकारी संत मुनिश्री तरुणसागर यांचे पुस्तक वाचनात आले. त्यात उपरोधिक अंगाने समाजाला उपदेश आहे. एका प्रवचनात ते म्हणतात, पूर्वी आम्ही गाय पाळत होतो, आता कुत्रे पाळू लागलो. पूर्वी आम्ही दारावर अतिथी देवो भव लिहित होतो, नंतर शुभलाभ लिहू लागलो, नंतर वेलकम लिहू लागलो, आता लिहितो कुत्र्यापासून सावधान. असे हे आतिथ्य पुराण किती सांगावे.
1: श्रोतेहो, आताच आपण आतिथ्य याविषयी मधुकर पौळे यांची विचार ऐकलेत चिंतन या कार्यक्रमामधून. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 6:10 झाली आहेत. सकाळच्या या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेऊयात भक्तीसंगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये संत तुकाराम महाराज यांची भक्तीरचना. संगीत आहे उषा मंगेशकर यांचं.

श्रोतेहो, आत्ता आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये गौरी कुलकर्णी यांची भक्तिरचना ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्के यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पद्मजा फेनानी यांच्या स्वरामध्ये संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना, आणि संगीतबद्ध केलं आहे रवींद्र खासनीस यांनी.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि आनंद घेत आहात भक्ती संगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये अरुणा ढेरे यांची भक्तिरचना. संगीत आहे मिलिंद जोशी यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये संत नरहरी सोनार यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केलं होतं विलास पाटील यांनी. या गीताबरोबरच भक्तिसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात लोळलेल्या ऊसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना याविषयी संकलित माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्य आणि धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होतील. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7 देशभक्तीपर गीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र सहक्षेपित होईल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी ठीक 7:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात सुरेश वाडकर आशा भोसले यांच्या स्वरातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात देवकी पंडित, संजीव अभ्यंकर आणि शंकर महादेवन यांच्या स्वरातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:40 गझल संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जगजीत सिंग, चंदनदास आणि भूपेंद्र सिंग यांच्या स्वरातील काही निवडक गझल आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. हे कार्यक्रम आपण सकाळी ठीक 10 ऐकू शकाल. सकाळी ठीक 10 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात चंगू मंगू, चिमणी पाखर, धमाल, बाबल्या गणप्याची, एकापेक्षा एक आणि घोळात घोळ या चित्रपटातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 10:00 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. लेखक आहेत आशा बगे. 10:45 लोकसंगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात विजय सातोरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात अल्बम, बालगीत, भावगीत, गवळण आणि गझल आपण ऐकू शकाल.

दुपारी 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आणि दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. आपण ते ऐकू शकाल. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित होतील. सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:30 आमचं शेत आमचा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:30 संसद समीक्षण आपण ऐकू शकाल आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. आणि 8:45 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आपण ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आपण अनुक्रमे ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करू. आणि आपली आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. तसे होते हो, हे होते आजचे प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम. पुढील उद्घोषणा काही क्षणात.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया अतिवृष्टीबाधित लोळलेल्या ऊसाचे नुकसान टाळण्यासाठीच्या उपाययोजना

0: याविषयीची माहिती. मंडळी, यावर्षी एल निनो स्थितीमुळे अस्थिर हवामान अनुभवास येत आहे. मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी तर काही ठिकाणी अपेक्षित पाऊस नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. जोराचा पाऊस आणि वादळामुळे अनेक ठिकाणी सर्वच पिकांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस पट्ट्यात वादळी पावसामुळे पीक लोळण्याचं तर तसंच काही ठिकाणी ऊसाचे बूड उन्माळून पडणं अशा समस्या दिसून येत आहेत. अशा स्थितीत ऊस पीक लोळण्याबाबत निरीक्षण नोंदवून त्वरित उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, ऊस पिकात दिसून येणाऱ्या समस्या त्या अशा आहेत. लागण हंगामातील अडसाली आणि पूर्व हंगामी ऊस पिकात लोळण्याचं प्रमाण सुरू आणि खोडवा पिकापेक्षा जास्त असल्याचं दिसून येत आहे. अतिवादळे झालेल्या ठिकाणी आणि ज्या पिकात वाळवी, बडखा काडी तसंच हुमणी किडीचा आणि उंदरांचा उपद्रव आहे अशा ठिकाणी ऊस पिकाचे बूड उन्मळून पडलेले पाहायला मिळत आहेत. ऊस लोळण्याचं प्रमाण जातीनिहाय कमी अधिक असू शकतं. काळ्या आणि भारी जमिनीतील वरचेवर जास्त पाणी दिलेल्या ऊस पिकात लोळण्याचं प्रमाण जास्त राहतं. मोठी भरणी योग्य प्रकारे न झाल्यास पीक लोळण्याचं प्रमाण अधिक राहतं. साधारणपणे चांगली वाढ झालेला ऊस लोळणं ही बऱ्याच प्रमाणात नैसर्गिक बाब असली तरी पाऊस आणि वादळ यामुळं ऊस लोळण्याची तीव्रता वाढते. जे ऊस पीक लोळलं आहे परंतु जमिनीस टेकलेलं नाही अशा पिकाचे नुकसान कमी प्रमाणात दिसून येतं. याउलट जो ऊस उन्मळून पडलेला आहे तो लोळलेला ऊस जमिनीस टेकल्यानं कांड्यांना मुळ्या फुटतात, तसंच कांड्या सूर्यप्रकाशास उघड्या पडल्यास कांडी किडीचा आणि पोक्काबोंग रोगाचा प्रादुर्भाव होऊन डोळ्यातून पांगशा फुटण्याचं प्रमाण वाढतं. मंडळी, यावरील उपाययोजना म्हणजे 10 महिन्यापेक्षा कमी वयाचं ऊस पीक शक्य असेल तर जमिनीत पुरेशी ओल असताना किंवा पाणी देऊन मजुरांकरवी उभे करावं. आडसाली आणि पूर्व हंगामी लावणी झालेल्या पिकाची वाढ जास्त झालेली असल्यानं असा लोळलेला ऊस उभा करताना मुळांना इजा होण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळं असा ऊस उभा करताना मर्यादा येतात. मागील हंगामात लावणी झालेल्या ऊस पिकास वेळापत्रकानुसार रासायनिक खतांच्या मात्रा दिलेल्या असल्या तरी लोळलेल्या ऊसाच्या मुळ्यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं 1:25 किलो या प्रमाणात स्फुरदाची मात्रा देणं फायदेशीर ठरतं.
1: श्रोते, आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण काही आजार जाणून घेतले, त्यातला अस्थमा या आजाराविषयी आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आता श्वसन नलिकेशी संबंधित दम्यामधलाच दुसरा प्रकार आपण म्हणालात सीओपीडी असतो, तर हा नेमका काय असतो?
1: तर सीओपीडी पण एक फारच सामान्य आजार आहे ज्याची लोकांना माहिती नाही आहे. तर अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये सीओपीडी एक आजार आहे ज्याच्यात तुमच्या श्वासनळिकेमध्ये काही बदल येतात. श्वासनळिका रुंदीला लहान होते, सतत कफ होतो. परंतु हा आजार मुख्यतः धूम्रपान किंवा धुराशी संबंधित असतो.

0: ज्यांनी कोणी धूम्रपान केलेलं आहे, सिगरेट, बीडी, हुक्का, वेपिंग यामुळे जो नुकसान होतो, किंवा ज्यांनी चुलीवर स्वयंपाक केला आहे, किंवा ज्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात जे लोक कोल फील्डमध्ये काम करतात, किंवा बरेचदा असेही लोक जे वर्षोनवर्ष अगरबत्ती लावतात, धूप लावतात, तर या धुरामुळे जे श्वासनळीकेमध्ये बदल येतात याला आम्ही COPD म्हणतो. अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये हा इररिव्हर्सिबल राहतो. याच्यात जे लक्षणं आहेत ते एकदा सुरू झाले तर परत कधी जात नाही. आणि याचा जो उपचार आहे तो दीर्घकाळीन असतो. याच्यासाठी लाईफ लाँग ट्रीटमेंट घेणं अनिवार्य होऊन जातं. म्हणून बरेचदा धूम्रपान किंवा धुराशी वाचून राहणे हे अति आवश्यक असतं, कारण COPD हा खूप कॉमन आजार आहे आणि एकदा हा सुरू झाला तर पेशंटला लाईफ लाँग दम, खोकला आणि वेळेसोबत मग वजन कमी होणे, मसल लॉस होणे आणि बरेचसे दुसरे हार्ट किंवा बोन्सशी संबंधित आजार पण धूम्रपानामुळे होतात.
1: डॉक्टर, आपण इन्फेक्शनचा पण उल्लेख केला होता, तर श्वसननलिकेचे इन्फेक्शन कुठले असतात?
0: आपली जी श्वसननलिका असते जी आपल्या नाकातून सुरू होते, तर आपल्या श्वसननलिकेचे वेगवेगळे कार्य असतात. सगळ्यात मुख्य कार्य असतं की आपल्या वातावरणात जे काही ऑक्सिजन आहे ते लंग्समध्ये पोचवणे. हे हवेतला ऑक्सिजन मग रक्तात जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. यासोबत आपल्या नाकात, आपल्या सायनसेसमध्ये घशात जो टेम्परेचर आहे किंवा जो ओलवा आहे याला मेंटेन करणे पण श्वासनलिकेचं काम आहे. आणि तिसरं मुख्य काम आहे की आपल्या शरीराची डिफेन्स सिस्टीमचा एक मुख्य भाग असतो रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या आजूबाजू जे काही वातावरणात बॅक्टेरिया, व्हायरस असतात हे सगळ्यात आधी आपल्या नाकात, घशात आणि श्वासनळीकेत पोचतात. तर आपल्या श्वासनळीकेचं काम असतं इथे डिफेन्स करणे. जेव्हा केव्हा हा डिफेन्स फेल होतो, समजा कोणाला ॲलर्जीमुळे त्रास असेल किंवा कोणाला सतत सर्दी खोकला असेल, तर अशा व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे घशात, नाकात इन्फेक्शन होणे, ज्याला एक साधारणतः 7 ते 15 दिवसाचा सर्दी खोकला असतो आणि याला आम्ही शॉर्ट टर्म अँटीबायोटिक्सनी ट्रीट करू शकतो. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे निमोनिया, म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन होणे, ज्यामुळे पेशंटची तब्येत खराब होते, ताप येतो आणि बरेचदा भरती व्हावं लागतं, कारण याचं ट्रीटमेंट थोडंसं लांब चालतं. तर बॅक्टेरिया, व्हायरसमुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे सगळ्यात कॉमन रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट होतात. कारण आपलं रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या आजूबाजू जे काही धूळ, माती, प्रदूषण आहे याच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतं.
1: मग याची काही वेगळी लक्षणं असतात?
0: याचे लक्षणं बरेचदा ओव्हरलॅप होतात. पेशंटला खोकला येणे, दम भरून येणे, यासोबत ताप येणे, खोकल्यात ठसा किंवा रक्त पडणे आणि वजन कमी होणे हे कॉमन लक्षणं आहे. परंतु समजा तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, अनकंट्रोल फीवर असेल, तर हे मुख्य लक्षण असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे.
1: डॉक्टर समीर अर्बट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोतेहो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Listen.
1: श्रोत्याहो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकूया.
2: मित्रांनो, जलसंवर्धनच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं होतं आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज जलसंवर्धनच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. आधीच्या भागात आपण पाण्याचे महत्त्व आणि आपल्या परिसरामध्ये

याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घरोघरी लहान लहान सवयी बदलून पाण्याचा अपव्यय कसा टाळू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल. पण तसं अजिबात नाही. पाणी वाचवण्याची पहिली आणि सर्वात मोठी सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून आणि आपल्या दैनंदिन सवयीपासून होते. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात नकळतपणे किती पाणी वाया जातं. पहिली गोष्ट म्हणजे नळाचा वापर. सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो. ब्रश करेपर्यंत नळातून

0: म्हणजे नळाचा वापर. सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो. ब्रश करेपर्यंत नळातून लिटरभर पाणी वाहून गेलेलं असतं. जर आपण फक्त ब्रश करताना किंवा भांडी घासताना नळ बंद ठेवला आणि गरज असेल तेव्हाच चालू केला, तर एका दिवसात एका घरातून 15 ते 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नळ गळती, लीकिंग टॅप्स. आपल्या घरात, बाथरूममध्ये किंवा बिल्डिंगच्या मुख्य टाकीजवळ अनेकदा नळ थेंब थेंब गळत असतात. आपण त्याच्याकडे अरे एकच तर थेंब पडतोय असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलंय की एका मिनिटाला फक्त एक थेंब गळणारा नळ एका महिन्यात तब्बल 700 ते 800 लिटर पाणी वाया घालवतो. विचार करा, एका थेंबाची ताकद किती मोठी आहे. त्यामुळे आपल्याला घरातील किंवा परिस्थितीतील गळणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. आपण स्वयंपाकघरात तांदूळ, डाळी किंवा भाज्या धुतो, ते धुतलेलं पाणी आपण थेट सिंकमध्ये ओततो. तेच पाणी जर आपण एका घमेल्यात किंवा बादलीत गोळा करून आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या झाडांना घातलं, तर झाडांनाही चांगलं पाणी मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचीही बचत होईल. विचार करा, जर आपल्या परिसरात 500 आणि 1000 कुटुंबियांनी हे साधे नियम पाळलेत, तर रोज किती हजार लिटर पाण्याची बचत होईल. जलसंवर्धन या विषयाच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहिलं की घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. धन्यवाद
1: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकला. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण.

आजचा सुविचार, खाने और सोने का नाम जीवन नहीं है, जीवन नाम है सदैव आगे बढ़ते रहने की लगन का। श्रोतेहो, आज सोमवार 10 ऑगस्ट 2026, आजचे दिन विशेष। कोल्हापूर दरबाराचे प्रसिद्ध गायक अल्लादिया खा यांचा आज जन्मदिन। 1855 मध्ये त्यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता। तसेच संगीतशास्त्रकार पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचाही आज जन्मदिन। 1860 मध्ये त्यांचा जन्म झाला होता। भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना आजच्या दिवशी 1948 मध्ये झाली होती। तसेच माजी सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य

0: यांचाही आज स्मृतिदिन. 1986 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल SPP थोरात यांचाही आज स्मृतिदिन. 1992 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. हे होते आजचे दिनविशेष. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
2: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
2: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
3: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
4: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
2: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
3: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
5: संपर्क 70501049.
6: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियाँ भी नहीं है.
7: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
8: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
9: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
10: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
11: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
10: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
11: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
10: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
11: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
12: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
13: स्वनिमच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
14: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
15: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
14: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
15: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
14: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 7:01 झालं आहे. ऐकूया देशभक्तीपर गीत. हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये शकील बदायूनी यांची गीतरचना आणि संगीत आहे नौशाद यांचं.

0: श्रोतेहो, आताच आपण हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये शकील बदायूनी यांची देशभक्तीपर रचना ऐकलीत.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाइश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
3: फोन फरमाइश.

केंद्राचं प्रसारण श्रोते हो, आता सकाळचे 7:08 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र 7:10 प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: FM 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी
1: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही मालिका.
2: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात. 17 तारखेपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा परिवहन विभागाचा इशारा. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन साजरा. आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा हे अभियान कालपासून सुरू झालं. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य आहे. यानिमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हरघर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल पुद्दुचेरी इथं हरघर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. हरघर तिरंगा मोहिमेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीनं हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानात प्रत्येक घर, दुकान आणि व्यावसायिक आस्थापनांवर तिरंगा फडकावून

0: नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. आज निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा, 11 ऑगस्टला तिरंगा रॅली आणि स्वच्छता श्रमदान, तर 12 ऑगस्टला सार्वजनिक इमारतींवर तिरंगा रोषणाई करण्यात येईल. 13 ऑगस्ट रोजी घरांवर तिरंगा फडकावण्यासह राष्ट्रगीत गायन, 14 ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रम, तर स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला ग्रामसभेत ध्वजवंदन, 16 ऑगस्टला देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शन आणि 17 ऑगस्टला तिरंगा प्रतिज्ञा आणि या अभियानाचा समारोप होणार आहे. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाचा उत्साहात शुभारंभ झाला. जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीच्या प्रारंभी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत सादर करण्यात आलं. रॅली दरम्यान खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या, त्यामुळे परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. छत्रपती संभाजीनगर इथल्या गृहिणी तृप्ती पालोदकर यांनी नागरिकांना हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या,
1: आपला तिरंगा हा भारताच्या स्वातंत्र्याचा, एकतेचा आणि अभिमानाचा मानबिंदू आहे. हर घर तिरंगा या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे हा आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून देशाप्रती असलेला आदर आणि अभिमान व्यक्त करावा, हा या अभियानाचा संदेश आहे. जय हिंद, जय भारत.
0: दरम्यान भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन काल सांगली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या विविध इमारतींचं उद्घाटनही करण्यात आलं. महाराष्ट्राला पहिल्यांदा टँकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचं श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जात असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावचा कायापालट करण्यासाठी 700 कोटी रुपयांचं सुरू असलेलं काम, त्याचबरोबर वाटेगाव इथं देखील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान फडणवीस यांनी काल कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. कोल्हापूर सांगलीत पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र रेझिलियंट डेव्हलपमेंट प्रोग्राम पुन्हा मार्गी लावण्यात आला असून संपूर्ण पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जाणार असल्याचं ते म्हणाले. 35 ते 40 TMC पुराचं पाणी डायव्हर्शन कॅनलद्वारे दुष्काळी तालुके, उजनी धरण आणि पुढे मराठवाड्याकडे वळवण्याची योजनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अमराठी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना 17 ऑगस्टला प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. उर्वरित अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी 15 ऑगस्टपूर्वी मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक आदिवासी दिन काल साजरा करण्यात आला. 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं या दिवसाला मान्यता दिली. जगभरातल्या आदिवासींचे हक्क, संस्कृती, परंपरा, भाषा आणि सामाजिक आर्थिक विकासाबाबत जनजागृती करणं तसंच त्यांच्या योगदानाचा गौरव करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आदिवासी सुयिणींचा सन्मान, जीवन आणि आरोग्याचं संरक्षण ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. नागपूर इथं काल आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. विधानभवन परिसरात गोंड राजीव बख्त बुंदेलशहा तसंच आदिवासी गोवारी शहीद स्मारक इथं अभिवादन करण्यासाठी नागपूरसह विविध भागातून हजारो आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. गडचिरोली आणि गोंदिया शहरात देखील

जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात परभणी जिल्ह्यानं संगणकीकरणाचं काम 100% पूर्ण करत मराठवाडा विभागात प्रथम तर राज्यात एकूण कामगिरीत दुसरा क्रमांक पटकावला आहे। विधानसभा मतदारसंघनिहाय प्रलंबित बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या, त्यामुळे अंतिम टप्प्यातल्या कामकाजात सातत्य आणि गतिमानता कायम राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। आषाढी एकादशीचा सोहळा पूर्ण करून पंढरपूरहून शेगावकडे पायी परतणाऱ्या श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं। महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी पालखीचं स्वागत केलं। उद्या 11 तारखेला जिजामाता कमानीतून श्रीदत्त आश्रम मार्गे पालखी सिंदखेड राजाकडे प्रस्थान करणार आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं विभागीय अधिवेशन काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडलं। यावेळी साहित्य, कला, पत्रकारितेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 26 मान्यवरांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। लेखणीची क्रांती या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकारांनी सहभाग घेऊन आपली मतं मांडली। छत्रपती संभाजीनगर इथं मेकदेम स्माईल फाउंडेशनच्या वतीनं काल यशस्वी शिक्षकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला। डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ प्रवीण वक्ते, फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ श्रीरंग देशपांडे यावेळी उपस्थित होते। वैयक्तिक यश, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीपेक्षा समाजासाठी केलेल्या सेवेतून मिळणारं समाधान अधिक मोलाचं असल्याचं मत प्र कुलगुरू वक्ते यांनी यावेळी व्यक्त केलं। युवकांचा विचार जसा असेल तसं देशाचं भविष्य घडेल, त्यामुळे युवकांचे विचार प्रखर, सकारात्मक, संवेदनशील आणि चैतन्यमय असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद इथल्या निवासस्थानासमोर काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं। येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात, 17 तारखेपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा परिवहन विभागाचा इशारा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन साजरा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आधी न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 7:20 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम गंगा हॉस्पिटल.
1: Brand new audio series, The Savior, brought to you by Sri Ganga Hospital.
2: कधी कधी आयुष्य एखाद्या छोट्याशा लक्षणातून मोठा इशारा देत असत, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि डॉक्टरांवर ठेवलेला विश्वास अशक्य वाटणारी परिस्थितीही पुन्हा आशेमध्ये बदलते. साधारण 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. 20 वर्षांची एक शांत अभ्यासू मुलगी आपलं कॉलेज लाईफ आनंदाने जगत होती, पण काही दिवसांपासून तिचं आयुष्य अचानक बदलायला लागलं. सततच्या तीव्र डोकेदुखी आणि अचानक येणाऱ्या फिट्समुळे त्रस्त झाली होती, पण दिवसेंदिवस हा त्रास वाढू लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे ब्रेन आणि स्पाईन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी तिची तपासणी केली आणि समस्येचं अचूक निदान समजून घेण्यासाठी लगेच सिटी स्कॅन आणि एमआरआय देखील केलं. रिपोर्ट आले आणि डॉक्टरांना परिस्थितीची गंभीरता लक्षात आली. तिच्या मेंदूमधील मुख्य रक्तवाहिनीवर तब्बल 4 ते 5 सेंटीमीटरचा फुगा तयार झाला होता. मेडिकल टर्म्समध्ये

0: याला एनियुरिझम म्हणतात. असा फुगा कधीही फुटू शकतो आणि जर तो फुटला तर मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव होऊन जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी शांतपणे तिच्या कुटुंबियांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. या आजारावर एकच उपचार शक्य होता, एन्युरिझम क्लिपिंग सर्जरी. पण ही सर्जरी अत्यंत डेलिकेट असते, कारण सर्जरी करताना जर तो फुगा फुटला तर ऑपरेशन दरम्यान पेशंटचा मृत्यू होण्याची शक्यता 70-80% असते. हे ऐकून घरच्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांना हायर सेंटरला जाण्याचा पर्याय देखील देण्यात आला, पण मुलीच्या पालकांनी डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंवर पूर्ण विश्वास दाखवत सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. पालकांचा विश्वास डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंसाठी एक मोठी जबाबदारी बनला आणि त्या विश्वासासोबतच सर्जरीची तयारी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने सर्जरीला सुरुवात झाली. सुदैवाने सर्जरी दरम्यान कोणताही धोका निर्माण झाला नाही आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी सक्सेसफुल झाली. योग्य उपचार व काळजीमुळे 5व्या दिवशी ती मुलगी आनंदाने घरी परतली. एक धोकादायक समस्या, योग्य वेळी झालेलं निदान आणि डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंच्या कुशल उपचारांमुळे त्या कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशा आणि आनंद परत आला. कारण कधी कधी उपचारांपेक्षा जास्त ताकद विश्वासात असते.
1: श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही, तर प्रत्येक यशस्वी सर्जरी सोबत संपूर्ण कुटुंबाला नव्याने जगण्याची आशा मिळते. आणि जेव्हा विषय ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर, नांदेड. श्रीगंगा हॉस्पिटल, एव्हरी लाईफ मॅटर्स.
2: श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 7:25 झाली आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
3: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रं, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चुक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपं असतात, परंतु अर्बन एरियामध्ये

0: अडचण आहे. काही जिल्ह्याचा आढावा घेताना असं निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 च्या नंतर येतात. आता 8 च्या नंतर सुद्धा आमच्या बीएलओ ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचं बीएलओ आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 वेळ तिथे आपण प्रयत्न करावे. 3 वेळ व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे, त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो. आपण 3 वेळ तिथे गैरहजर असेल, आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेला आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 महिना कुटुंबानी बाहेर गेले, फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 ऑगस्टच्या नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म 6 नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
1: सर, यामध्ये सुद्धा बीएलओ जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का, किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
0: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये, म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असले सर्व बीएलओ कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेले आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहेत. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे बीएलओ येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती, सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती बीएलओच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली. त्याप्रमाणे बीएलओ एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि बीएलओच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून बीएलओला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की बीएलओ 1,012 गणना पत्र भरून घ्यायच्या 1 महिन्यामध्ये.
1: मागील एसआर जे होतं त्या एसआर मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
0: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाचं काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असं आम्ही गृहित धरतो.
1: अच्छा,
0: त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो. आणि आमच्या यंत्रणा मार्फत बीएलओनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत, म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे, म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही, त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकतात.
1: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बीएलओ कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: 2 पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, बीएलओला विचारून ठेवा. आणि आमचं बीएलओ घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे असं

0: असा एक स्लीप टाकत आहेत.
1: अच्छा.
0: या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ईसीआय नेटचा मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक का कॉल विथ बीएलओ म्हणजे बीएलओ कडे कॉल बुक करावे असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठले बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकलंय, मतदार संघाचा नंबर नाव आणि कुठले मतदार केंद्र मध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍप मध्ये कळतात. तुम्ही बुक का कॉल क्लिक केले, बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील. हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक का कॉल केले नाही या काही विशेष बाब केलं नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील दोन शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीक डेज मध्ये कामावर असेल तर हे दोन दिवस किंवा आपण सहा दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत. काही मतदार त्यांचं नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव दोन ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझं नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला बीएलओ ला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेले आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव दोन ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून दोन ठिकाणी असणे, हे असा यादी बीएलओ ला उपलब्ध करून दिलेला आहे. बीएलओ तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये दोन संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असा सत्य नाही. तपासल्यानंतर दोन अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक बीएलओना दिलेले आहेत. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहत आहे तिथे ठेवावे दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: दोन पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत आपल्याला नाव बदलायचे आहेत, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा.
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझं वय चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहेत, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमच्या वाई कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक काय असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक काय म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपल्या नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचा काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोते हो, अचूक मतदान

मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

101 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण.

श्रोते, आता सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये सुरेश भट यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केलं आहे रवी दाते यांनी.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत।
0: आधी झुमके?
1: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
2: पण त्या झुमक्यांचं काय?
3: जातेस की?
0: हा?
3: देऊ इंजेक्शन।
4: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
5: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ,
7: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
5: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये।
7: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
5: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
7: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
8: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
9: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड। मोबाईल 93 23 18 50 50।
10: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार। मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड।
11: श्रोते, आपण आनंद घेत आहात भावधारा ह्या कार्यक्रमाचा। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक सुंदर अशी रचना। श्रोते, डोळ्यातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं, हृदयातून येणारं दुःख कोणीतरी जाणणारं असावं, मनातून येणाऱ्या आठवणी कोणीतरी जपणारं असावं, जीवनात सुखदुःखात साथ देणारं एक सुंदर असं नातं प्रत्येकाच्याच आयुष्यात असावं, अशीच एक सुंदर अशी भावना घेऊन एक रचना आपल्यासमोर घेऊन येत आहोत। जी रचना गायली आहे आशा भोसले यांनी, सौमित्र यांची ती रचना आहे आणि संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी।

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70 50 10 10 49.
3: महाराष्ट्र ग्रामीण.

0: सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूति पूर्व आणि प्रसूति पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
0: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
0: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
4: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
5: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
6: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
7: श्रोते, रूप आणि रंग नसलेलं प्रेम पाण्यासारखं नितळ, एखाद्यावर जितकं करावं तितकं ते आकार घेतं, आकार घेता घेता नातं पक्क होतं. घेणाऱ्याचं मन खोल असलं की प्रेमाचा समुद्र बनतो आणि त्याच प्रेमाच्या समुद्रात आठवणीची फुले वाहायला लागतात. एक सुंदर अशी रचना ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. सुहास तपस्वी यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केलं आहे आशिष मुजुमदार यांनी.

श्रोतेव कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुहास तपस्वी यांची गीतरचना. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

FM 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकणार आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 8:15 झाली आहेत. ऐकूयात सुगम संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरात नाधो महानूर यांची गीतरचना. संगीत आहे संजय हंडे यांची.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार ते

0: सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
3: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
3: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
4: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
5: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
3: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
4: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
5: संपर्क 70-50-10-10-49.
6: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
7: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
6: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
7: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
6: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
8: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
9: स्वनिमुआच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93-23-18-50-50.
10: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़िया भी नहीं है.
11: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
12: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काच बिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात संजीव अभ्यंकर यांच्या स्वरामध्ये प्रवीण धवणे यांची गीतरचना, संगीत होतं केदार पंडित यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झाली. हर घर तिरंगा अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात विविध ठिकाणी काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. नागपूरमध्ये आयोजित तिरंगा यात्रेमध्ये 700 फुटांचा भव्य तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरलं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. या बेटांच्या दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुदुचेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त

काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. राज्यात इतर ठिकाणीही क्रांती दिनानिमित्त वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांतीदिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीजनिर्मिती क्षमतेत जुलै अखेर भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. 2030 सालासाठी 500 गिगावॅट क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी 60% अधिक क्षमतेचा टप्पा गाठण्यात भारताला यश आलं आहे असं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या वाढीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. 2025-26 या काळात देशात जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीजनिर्मिती क्षमतेत विक्रमी 55.29 गिगावॉटची भर पडली. यामध्ये सौर ऊर्जेचा 44.6 गिगावॅट आणि पवन ऊर्जेचा 6 गिगावॅट इतका मुख्य वाटा होता. जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध 2 आठवड्याहून अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभा मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी विधानसभा परिसराभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर झारखंड सरकारनं सहमती दर्शवली आहे. 14वी जेपीएससी प्राथमिक परीक्षा आणि 2023-25 मधील बॅकलॉग परीक्षा रद्द करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. तसंच जलदगती न्यायालय स्थापन करण्यासही सरकारनं सहमती दर्शवली असल्याचं राज्याचे मंत्री सुदिव्य कुमार सानू यांनी काल सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते. जो खेलेगा वो खिलेगा हा संदेश देत पंतप्रधानांनी खेळ आणि युवा शक्तीचं महत्व अधोरेखित केलं. पंतप्रधानांनी या संवादासंदर्भातील व्हिडिओ संदेशही समाज माध्यमावरून सामायिक केला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकंदर 39 पदकांची कमाई केली आणि भारतानं पदकतालिकेत 4थं स्थान मिळवलं. धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या समुद्री मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियानं हिंदी महासागर आणि भारतापर्यंत रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार तुर्कमेनिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानमधून हा रेल्वे मार्ग काढता येऊ शकेल असं खुसुनलीन यांनी नमूद केलं आहे. या पर्यायी मार्गांमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि बॉस्फोरसची समुद्रधुनी यासारख्या 2 महत्वाच्या समुद्री मार्गांशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होऊ शकेल असं खुसुनलीन यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझासाठीची 15 कलमी योजना फेटाळली आहे. जोपर्यंत हमास खऱ्या अर्थानं शस्त्र टाकत नाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांना असलेल्या धोक्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवेल असं पंतप्रधान नेतन्याहू यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं.
पुढील वाटचाल कशी करावी याबाबत इस्रायल आणि अमेरिका दरम्यान चर्चा सुरू आहे. हमासचं संपूर्ण निशस्त्रीकरण करण्याच्या उद्देशानं एक करार झाला आहे असं अध्यक्ष ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसनं गेल्या महिन्यात

म्हटलं होतं, परंतु इस्रायलनं आपले हल्ले पूर्णपणे थांबवले आणि गाझामधील सैन्य माघारी घेतलं तरच हमास शस्त्र टाकेल असं हमासनं म्हटलं आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुगा पांड्यानं काल पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं. महाराजांनं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 157 किलो वजन उचलून एकंदर 285 किलोची कामगिरी नोंदवली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. व्हिएतनामच्या थोआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. अमेरिकेतील ओरेगॉनमधील युजिन इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक्स U20 विश्वकरंडक स्पर्धा 2026 बसंतकुमार मेघवाल यानं पुरुषांच्या उंच उडीत रौप्य आणि शाहनवाज खान यानं लांब उडी प्रकारात कांस्य पदकं जिंकून इतिहास घडवला आहे. शुक्रवारी भालाफेकीत आशिष यादवनं जिंकलेल्या रौप्यपदकानंतर मिळालेल्या या दोन पदकांमुळे युजिन इथल्या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकंदर संख्या 3 झाली आहे. भारतानं आता 2021 आणि 2022 आवृत्त्यांमधील आपल्या पदकांच्या संख्येची बरोबरी केली आहे. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियानशी हिच्यावर 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली आणि कारकिर्दीतलं पहिलं BWF जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये येत्या 13-23 ऑगस्ट दरम्यान 18 वर्षांखालील आशिया बास्केटबॉल चषक स्पर्धा म्हणजे फिबा आयोजित केली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 14 ऑगस्ट रोजी जपान विरुद्ध होणार आहे. गट फेरीमध्ये भारतीय संघाचा सामना कोरिया, जपान आणि कझाकस्तान यांच्याशी होईल. हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आज आणि उद्या दिल्ली, हरियाणा, चंदीगड, आसाम, मेघालय, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुग पंडियन याला रौप्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण.

श्रोते, आता सकाळचे 8:41 झाले आहेत. ऐकूयात गझल संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जगजीत सिंग यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत आहे उत्तम सिंग यांचं.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात चंदनदास यांच्या स्वरामध्ये अजीम मलिक यांची गजल. संगीत आहे अली घनी यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि आनंद गीत आहात गझल संगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात भूपेंद्र सिंग यांच्या स्वरामध्ये बशीर नवाज यांची गझल आणि संगीत आहे खय्याम यांचं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ठीक 10 वाजेपर्यंत ऐकू शकाल.

0: निकले। अब जयंत पात्रीकर को दीजिए इजाजत।
1: आज के फनकार।

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. गीतगुंजन या कार्यक्रमात मी वर्षा खांजोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते, सुरुवातीला ऐकूयात चंगू मंगू या चित्रपटातील गीत. चंगू मंगू हा 1990 मराठी चित्रपट आहे. मनोरंजक चित्रपट असल्यामुळे हा सगळ्यांच्या आवडीचा राहिलेला आहे. या चित्रपटामध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुख्य भूमिका होती. तसेच महेश कोठारे, सचिन पिळगावकर आणि वर्षा उसगावकर यांची यात भूमिका होती. तर ऐकूयात या चित्रपटातील सुरेश वाडकर, रवींद्र साठे आणि अपर्णा मयेकर यांच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केलं आहे अरुण पोडवाल यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चिमणीपाखरे या चित्रपटातील गीत. चिमणीपाखरे हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून महेश कोठारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. सचिन खेडेकर आणि पद्मिनी कोल्हापूर यांची यात मुख्य भूमिका असून अतिशय हृदयस्पर्शी ठरलेला हा चित्रपट आहे. तर ऐकूयात या चित्रपटातील. सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीतबद्ध केलं आहे अच्युत ठाकूर यांनी.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत।
0: आधी झुमके? ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल।

0: टेंशन फ्री पण त्या झोमक्यांचं काय जातेस की देऊ इंजेक्शन
1: आरबीआय सांगते
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम आहे गीत गुंजन. कार्यक्रमात आता ऐकूयात धमाल बाबल्या गणप्याची या चित्रपटातील गीत. हा चित्रपट 1990 प्रदर्शित झाला. हा एक प्रसिद्ध असा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेते म्हणून अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुख्य भूमिका आहे. तसेच निवेदिता सराफ प्रिया अरुण सुधीर जोशी आणि निळू फुले यांनीही यात भूमिका केलेली आहे. ऐकूयात या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि विनय माडके यांच्या स्वरात सुरेश वाडकर विनय माडके अनुपमा देशपांडे आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरामध्ये प्रवीण दवणे यांची गीतरचना संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूयात एकापेक्षा एक या चित्रपटातील विनय माडगे आणि शोभा जोशी यांच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केलं आहे अरुण पोडवाल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात घोळात घोळ या चित्रपटातील गीत. घोळात घोळ हा चित्रपट 1988 प्रदर्शित झाला. हा एक प्रसिद्ध चित्रपट ज्या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, अश्विनी भावे आणि निवेदिता जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्यात. ऐकूयात या चित्रपटातील सुरेश वाडकरी, शब्बीर कुमार आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरामध्ये सुधीर नांदोडे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी.

श्रोतेहो, घोळात घोळ या चित्रपटातील गीताबरोबरच गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 10:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आहेत आशा वगे आणि अभिवाचक जयश्री पुराणिक.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केलंय जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: पायऱ्या पायऱ्यांनी वर देवळापर्यंत जाताना वाट फार सुरेख होती. झाडीचा गारवा होता पण वर देऊळ म्हणजे काही नाही. खांब भिंती काहीच नाही. मातीच्या ढिगाऱ्याला मूर्तीचा आकार लाभला होता आणि अनेक पडझडीतून तो शिल्लक होता म्हणून त्याला देवपण लाभलं असंच मैथिलीला वाटलं. त्यापेक्षा आत्याचा तो लंगडा बाळकृष्ण किती चांगला होता. कावेरीनं हात जोडले. गणेश मुलं शंतनू सगळ्यांनीच. मैथिली तशीच उभी होती. नमस्कार नाही करत? कावेरीनं विचारलं. कुणाला कावेरी? या ढिगाऱ्याला? त्यापेक्षा खालच्या समुद्राला हात जोडीन मी. पण नुसती प्रार्थना मनात करायला काय हरकत आहे? आपल्यापेक्षा बाकी सगळंच काही एका उंचीवर असतं असं मला वाटतं. माझ्या मनात कधी कुठली प्रार्थना वगैरे नसतेच. मला कोणाला काही मागायचंही नाही. पण प्रार्थना काही मागण्यासाठीच असतात असं नाही, गणेश म्हणाला. मग कशासाठी? आपणच प्रार्थनांना जन्म देतो आणि आपणच त्यांना जगवतो आपल्याकरता. अजिबात नाही. सगळ्या भावनांचा विलोपत झालेला आहे अशा वेळेला सुद्धा प्रार्थना उमटते. तुम्हाला याचा अनुभव नाही, गणेश म्हणाला. मग कुणीही बोललं नाही. देवळाच्या अरुंद चौथऱ्यावरून खालचे सगळे

0: फार छोटे दिसले, होड्या, माणसं, झाडं, पण समुद्र मात्र एवढ्या उंचीवरूनही लहानसा झाला नव्हता. कावेरी मुद्दामच अंशुमनला मुलांबरोबर म्हणून झोपायला घेऊन गेली तिच्या कॉटेजमध्ये. शंतनू सकाळपासून अवाक्षर बोलत नव्हता. मैथिली ही जुजबी, चांगलं दिसावं निभवून न्यावं इतपतच बोलत होती त्याच्याशी. पण दोघांमधला तणाव स्पष्ट दिसत होता, दिसूनच येत होता. दोघंच कॉटेजमध्ये उरली. रात्री आता वाऱ्याचा आवाज मोठ्यानं घुमत होता, समुद्राची गाजही स्पष्ट ऐकू येत होती. शंतनू शेजारी झोपू नये असंच तिला वाटलं. ती इजी चेअरवरच पडली दिवा मालवून.
1: मैथिली,
0: शंतनूचा घोकरा आवाज ऐकू आला आणि तिनं पाहिलं. इकडे ये ना, तो म्हणाला तिच्याकडे न पाहता. असू दे, आज नको, तिनं दाराकडे तोंड केलं. प्लीज, शंतनू म्हणाला. तिला वाटलं जसा तो अंशुमनला पोहायला नेऊ नको असं काहीशा अगतिकतेनं म्हणाला तसंच हेही म्हणतो. ती टेकली होती तिथं शंतनू आला, तिला जवळ ओढलं, फक्त सॉरी एवढंच म्हणाला. तिथंच खाली तिच्या अंगावरून हात फिरवताना तो अचानक थांबला. तिनं डोळे मिटून अंग आक्रसून घेतलं होतं. तिनं चेहरा वळवलेला दिसला. शंतनूला तिची भीतीच वाटली, यावेळी वाटायचीच तशी भीती. तो पुन्हा सॉरी म्हणाला आणि तिच्यापासून दूर झाला. मैथिली कॉटेज बाहेर आली. दगडी बाक होता तिथं बसली. झाडांची प्रचंड सळसळ, समुद्राचा स्वर, रात्रीच्या आभाळात खचून भरलेल्या चांदण्या, गारवा वाटत होता. समुद्र दिसत नव्हता इथून, पण ऐकू येत होता. किती वेळ बसायचं आहे, किती वेळ बसू शकतो इथं? आत कॉटेजमध्ये जावंसं वाटतच नाही.

सकाळी मैथिलीनं अंशुमनला उठवलं. चल रे, धावायला जायचं आहे. तो गाढ झोपेत होता. ऊ करून पुन्हा दुसऱ्या कुशीवर झोपला, पण मैथिलीनं डोळ्यांवर पाणी शिंपडलं तेव्हा तो उठला. अम्मा, इतक्या लवकर? हो, चल उठ, धावायला जायचंय. ब्रश नंतर सगळं, चल. पण बाबा, ते यायचे नाहीत. चल, साडेपाच झालेत, बूट मोजे घाल पटकन. घराच्या मागच्या बाजूनं वळसा घालून एक पाऊण किलोमीटरचा रस्ता चालत गेलं की समुद्राची सरहद्द सुरू होत होती. फारशी गर्दी नव्हतीच, त्यांच्यासारखंच कोणी फिरणारं धावणारं. वाहनांची एजाही नव्हतीच, रस्त्यावरले दिवेही अद्याप विझले नव्हते. झाडांवर पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. अंशुमन तिच्या पुढं गेला, त्यानं हात हलवला. फार वेग वाढू नको अंशुमन, एकाच गतीनं धावायचं, तिनं ओरडून सांगितलं. धापा टाकत दोघं समुद्रावर पोचली, वाळूत बसली. पाण्यावरून पक्षी उडत होते. सूर्य अद्याप वर यायचाच होता. समुद्रही आत्ताच जागा झाला आहे, अजून झोपेतून उठला नाही तुझ्यासारखाच, मैथिली म्हणाली. माझ्यासारखा? तर तू उठायला त्रास देत होतास ना तसचा. ही कल्पना आवडून अंशुमननं मान हलवली. अंशुमन, यावर्षी मी शैलेची कविता शिकवते आहे, मज्जा येते खूप शिकवताना. मला आवडते पोएट्री, अंशुमन म्हणाला. हो ना, वाचत जा, खूप वाचलं की मग आपल्याला आपली आवड कळते. आपण ट्रिपला गेलो होतो ना, तू पोहत होतीस तेव्हा मी दोन ओळी केल्या. पण, अंशुमन म्हणाला. मग त्या ओळी कुठे आहेत? कावेरी अंडीचा सुकुमार म्हणाला की त्याला पोएट्री नाही म्हणत. का बरं नाही म्हणत? मला सांग त्या ओळी, आठवतील तुला? आठवतात, मी लिहूनही ठेवल्या होत्या. आय वॉन्ट टू फ्लाय व्हेन आय सी द बर्ड्स इन द स्काय. आय सी द सी इज नॉट सो डीपर व्हेन आय सी द सन इन वॉटर. आय ऑल्सो वॉन्ट टू सी व्हेन काय? काही नाही, पुढं सुचलंच नाही. शाबास अम्मा, कविता आवडली?

0: अनाथचे आहे. चुका आहेत ना, सुकुमार म्हणाला होता. असतील, पण ती तुझी कविता आहे अंशुमन. मला ती ओळ अर्धवट राहिली ना तेव्हा असं सुचलं होतं की. काय सुचलं होतं?
1: आय वॉन्ट टू स्विम व्हेन आय सी द स्मॉल फिश इन द स्ट्रीम.
0: मैथिलीला हसूच फुटलं. का चुकलं? चुकलं नाही, पण समुद्राला प्रवाह नसतो वेड्या. प्रवाह नदीचा, पण करंट्स असतात, अंशुमन म्हणाला. तेव्हा त्याला एकदम जवळ घेऊन ती म्हणाली, येस माय लिटल पोएट, येस. मैथिलीनं वाळू हातात घेतली, नी मुठी उंच करून ती खाली सोडताना ती म्हणू लागली,
1: आय कॅन गिव्ह नॉट व्हॉट मेन कॉल लव्ह, बट विल्ट दौ ऍक्सेप्ट नॉट द वर्शिप द हार्ट लिफ्ट्स अबव अँड द हेवन्स रिजेक्ट नॉट द डिझायर ऑफ द मॉन्थ फॉर द स्टार ऑफ द नाईट फॉर द मॉरो द डिव्होशन टू समथिंग अफार फ्रॉम द स्फिअर ऑफ अवर सॉरो.
0: वाळूत सूर्याची तिरी पडली. पाण्यावर, पाण्याच्या संथ चुण्यांवर हळूहळू प्रकाश पसरत होता. ही शैलेची कविता आहे अंशुमन, मैथिलीनं थोड्या वेळानं सांगितलं.
2: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 9404761252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30
2: फोन फरमाईश.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेओ आता ऐकूयात लोकसंगीत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात विजय सातोरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

कार्यक्रम येतात रोज लय धडाकेबाज, कार्यक्रम येतात रोज लय धडा

हो तो मी अनपढ़, ऐका ही भन

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 11:01 झालं आहे. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात अज्ञात स्वामी यांच्या स्वरामध्ये समीर यांची गीतरचना, संगीतबद्ध केलं आहे अज्ञात स्वामी यांनी.

0: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: श्रोते कार्यक्रमात आता ऐकूयात केतकी माटेगावकर यांच्या स्वरामध्ये कुसुमाग्रज यांची यांचं बालगीत आणि संगीतबद्ध केलं आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात नेहा राजपाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये जावेद यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि आनंद घेत आहात मिश्र संगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये संत तुकाराम महाराज यांची गवळण. संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर पंडित यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं जगजीत सिंग यांच्या स्वरामध्ये कवर महेंदर यांची गझल, संगीतबद्ध केलं होतं घनश्याम वासवानी यांनी. या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, तेही आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते आता दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम आता प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया असे बहरते गाणे. संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. परवा माझ्या मुलाने बोलता बोलता मला विचारलं, आई गीतकार म्हणजे कोण ग? मी म्हटलं, अरे गीत म्हणजे गेय कविता आणि ते लिहिणारा तो गीतकार. मग समोरून दुसरा प्रश्न आला, आणि मग संगीतकार म्हणजे काय? मी म्हटलं, गीताला संगीत देणारा, चालीत बांधणारा तो संगीतकार. अच्छा आई ग, गीताला संगीत दिलं की सुरेल गाणं तयार होतं, हो ना? मी म्हटलं हो, पण त्याबरोबरच त्या गाण्याला आपल्या जादुई संगीत संयोजनाने आभूषित करणारा, अलंकृत करणारा, सर्वांगाने नटवणारा असतो तो संगीत संयोजक. एखादं गाणं तुमच्या भाषेत पॉप्युलर किंवा ट्रेंडी करणारा किमयागार असा असतो संगीत संयोजक. आजच्या पिढीतील हरहुन्नरी अवलिया संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज आपल्या भेटीला आकाशवाणीत आला आहे. आनंददा, तुझं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वात प्रथम मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यात संगीत केव्हा आलं?
2: माझी आजी असं सांगायची की मी वयाच्या तिसऱ्या वर्षी हार्मोनियम वाजवायला लागलो. म्हणजे आईच्या माहेरी हार्मोनियम होती आणि मी हट्ट करायचो की मला ती त्या खोक्यातनं काढून द्या. आणि आजीचं असं सांगणं होतं की टीव्हीवर चित्रहार किंवा रंगोली असा कुठला तरी एक कार्यक्रम लागला होता आणि त्यात कुहू कुहू बोले कोयले हे गाणं सुरू होतं आणि मी हार्मोनियमवरती ते गाणं फॉलो करायला लागलो, मला जसं जमेल तसं. तर ती सुरुवात तशी झाली हार्मोनियम वादनाची. पण गाणं ऐकणं किंवा गाण्याशी जवळीक जी निर्माण झाली ती साधारण 6-7 वर्षांचा असताना बाबा दर रविवारी एक कुठली कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे आणि ती पूर्ण कॅसेट वाजत राहायची आणि ती सगळी गाणी कानावर पडायची. त्यामुळे त्या 6-7 वर्षांच्या वयामध्येच मी पंडित भीमसेन जोशींना पण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व पण ऐकले, जगजीत सिंग साहेबांना ऐकलं, रफी साहेबांना ऐकलं, एस डी बर्मन यांची गाणी ऐकली, नय्यर साहेबांची पण गाणी ऐकली, मराठी बालगीतं ऐकली. सो असा एक सर्वांगीण संस्कार संगीताचा त्या वयात माझ्यावर होत गेला आणि मला ती सगळी गाणी आवडायला लागली. मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं एखाद्या गाण्यातलं हे आवडतंय, त्या गाण्यातलं ते आवडतंय, असे काही प्रेफरन्सेस निर्माण झाले आणि तिथून पुढे असं वाटू लागलं की मला जे काही करायचंय ते संगीत क्षेत्रातच पुढे करायचंय. म्हणजे अभ्यास हा माझ्यासाठी दुय्यम झाला आणि गाणी ऐकणं किंवा गाण्यांबद्दल विचार करणं किंवा गाण्यांबद्दल माहिती मिळवणं हे माझ्यासाठी खूप प्रामुख्याने आवडणारी गोष्ट झाली. त्यामुळे साधारण वाजवायला मी वयाच्या तिसऱ्या वर्षी लागलो, पण 6-7 वर्षांचं असल्यापासून गाण्याशी नातं जे जोडलं गेलं ते कायम जोडलेलंच राहिलं आतापर्यंत.
1: पण मग तुझी शाळा, कॉलेज किंवा तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय?
2: मी बीकॉम केलंय. माझी शाळा हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरीत आणि त्या शाळेने मात्र माझ्या कलेच्या

0: दृष्टीने खूप प्रोत्साहन दिलं मला, कारण आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या नाईट्स असायच्या, म्हणजे इंग्लिश नाईट, मराठी नाईट, हिंदी नाईट. तर त्या विशिष्ट नाईटला त्या भाषेतली सगळे कार्यक्रम किंवा त्या भाषेतली नाटकं, त्या भाषेत असलेल्या गाण्यांचं सादरीकरण असं सगळं व्हायचं. तर मी त्या सगळ्या नाईट्समध्ये भाग घ्यायचो, त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषातली गाणी ऐकणं, इंग्लिश गाणी म्हणा, मराठी, हिंदी, ती ऐकली गेली. आणि काही गाणी जी आवडतात ती हार्मोनियमवरती इन्स्ट्रुमेंटल सादर करायची, किंवा काही गाणी तिथे गाऊन दाखवायची, नाटकांमध्ये कामं करायची, हे सगळं तिथून सुरू झालं. त्यामुळे आर्टिस्टिक एक्सप्रेशन जे असतं ना, कलात्मक पद्धतीने स्वतःला व्यक्त करणं, भावना व्यक्त करणं, हे मला वाटतं त्याचं बीज तिथे रोवलं गेलं शाळेत, की आपण क्रिएटिव्हली स्वतःला एक्सप्रेस करणं, ह्याची सुरुवात तिथून झाली. आणि म्हणून मग पुढे कविता लिहिणं किंवा स्वतःची गाणी तयार करणं हे सगळं तिथून सुरू झालं. किंवा संगीत संयोजक म्हणून सुद्धा जे मी काम करतो ते सुद्धा काय ते एक एक्सप्रेशनच आहे ना. मी आमच्या पूर्ण फॅमिलीमधला मी पहिलाच असा आहे जो प्रोफेशनली या क्षेत्रात काम करतोय. पण आईला गाण्यांची खूप आवड, ऐकण्याची, गाण्याची. म्हणजे मी ज्या हार्मोनियमचा उल्लेख केला, ती हार्मोनियम आईच्या लहानपणी आजोबांनी तिला आणून दिलेली होती. तीच हार्मोनियम मी वाजवायला लागलो आणि आजही ती हार्मोनियम माझ्याकडे आहे. त्यामुळे आईला ती आवड आणि बाबांचं प्रोत्साहन भरपूर, कारण बाबांना खूप आवड संगीत क्षेत्राची. तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन यांचा कुठेही उल्लेख झाला किंवा त्या काळचे हिरोज देवानंद, दिलीप कुमार अशी नावं कुठेही जरी आली तरी बाबा पटकन म्हणजे हे सगळे आमची माणसं आहेत. आणि म्हणजे मी त्या जनरेशनला त्या सगळ्या लोकांबद्दल खूप पॉझिटिव्ह असलेलं बघितलंय. आणि नंतर नंतर तर मला असं कॉम्प्लेक्स यायला आलं, म्हणजे ही सगळीच तुमची माणसं, मग आमची माणसं कोण? त्यामुळे जेव्हा मी नंतर पुढे काही वर्षांनंतर प्यारेलालजींना भेटलो, तेव्हा मी बाबांना जाऊन सांगितलं होतं, म्हटलं बाबा आज मी प्यारेलालजींना भेटलो, प्यारे अंकलना भेटलो. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू त्यांना किती अंकल अंकल केलंस तरी ते आहेत आमचीच लोक. पण ते सुरुवात सगळी तिकडूनच झाली, आईबाबांकडूनच ती झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे एनकरेजमेंट त्यांच्याकडून मिळाली.
1: म्हणजे पहिलं वाद्य तू हातात घेतलंस ते हार्मोनियम,
0: हार्मोनियम तिसऱ्या वर्षी.
1: आणि मग संगीताचं रितसर प्रशिक्षण, म्हणजे तू कंठ संगीत किंवा वाद्य संगीत असं काही शिक्षण?
0: मी कुठलंच वाद्य वाजवायला शिकलेलो नाहीये. मी हार्मोनियम, कीबोर्ड, पियानिका म्हणजे मेलॉडिका आपण ज्याला म्हणतो ते वाजवतो, पण मी याचं प्रशिक्षण कुठेच घेतलेलं नाहीये, कुठल्याच वाद्याचं. ते उपजत आहे आणि ते ऑब्झर्व करत करत ऐकत जसं मी आत्मसात करू शकलो तसं मी करण्याचा प्रयत्न केला. ट्रेनिंग कुठेच नाही घेतलं.
1: मी मगाशी म्हटलं खरं की एखाद्या मुळात संगीतबद्ध केलेल्या रचनेला आणखी नटवणारा तो संगीत संयोजक, पण हे असंच बरोबर आहे का?
0: हो तसं आहे, पण मी असं म्हणेन की मुळात ती जी रचना आहे ती संगीतकाराने सुद्धा खूप नटवलेली असते. म्हणजे असं नसतं की त्यांनी चाल दिली म्हणजे काहीच नाही केलं, तसं नाहीये. गीतकाराने शब्द लिहिले, ते शब्द सुद्धा खूप भावनाप्रधान असे शब्द असतात, मनाला अगदी भिडणारे शब्द असतात. त्याच्यावरती चाल सुद्धा तशी अनुरूप लागली की ते सुद्धा एक नटवणंच झालं त्या शब्दांना. आणि मग त्याच्यावरती पुढचे जे संस्कार असतात ते संगीत संयोजक घडवतो. त्याच्यामुळे एक गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा गाणं हे फक्त आपल्याकडे गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका यांचंच असतं असंही समज आहे. तर त्याच्यापेक्षा असं मला वाटतं की एक गाणं जितकं गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका ह्यांचं असतं तितकंच ते संगीत संयोजक, त्यातले वाजवणारे वादक आणि त्या गाण्याचा ध्वनिमुद्रक यांचं सुद्धा असतं. त्यामुळे गाण्याचा विचार करताना ह्या सगळ्याच पैलूंबद्दल श्रोता म्हणून आपण जर विचार केला तर मला वाटतं त्याला रिस्पॉन्सिबल लिस्निंग म्हणता येईल, जे मला वाटतं असणं खूप गरजेचं आहे. की या गाण्याचे हे सगळेच पैलू जर श्रोता म्हणून आपण त्याची माहिती घेतली की हे गाणं कोणी रेकॉर्ड केलंय, म्हणजे जरी गाण्याचं रेकॉर्डिंग कोणी केलंय याचं तसं तुम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं जरी नसलं असं आपण म्हटलं तरी त्या रेकॉर्डिंगनी जर गाणं रेकॉर्ड केलं नसतं तुमच्यापर्यंत आलंच नसतं ना. म्हणजे जे गाणं तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर तुमच्या त्या भावनेला अनुरूप असं ठरतं, तुम्ही एखादी गोष्ट व्यक्त करू शकत नाही आणि पटकन ते गाणं तुम्ही ऐकताना डोळ्यातनं पाणी येतं, ते गाणं तुमच्यापर्यंत पोचताना फक्त गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका जबाबदार नाही आहेत. संगीत संयोजक, वादक आणि ध्वनिमुद्रक पण जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा त्या कॉन्ट्रीब्युशनची जाणीव असणं आपल्याला एक श्रोता म्हणून ही असावी असं मला वाटतं.
1: पण याही आधी मला एक तुला विचारावं असं वाटेल की म्हणजे तुझा पहिला कार्यक्रम वादक म्हणून असा कोणता होता?
0: मी 1998 साली वादक म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि ते कार्यक्रम जे असायचे ते बरेच

0: एक घरगुती कार्यक्रम असायचे, म्हणजे कोणाकडे सत्यनारायणाची पूजा आहे किंवा फॅमिली फंक्शन आहे एखादं, तिथे घरात कार्यक्रम केलेले किंवा सोसायटीमध्ये कार्यक्रम केलेले, किंवा माझा खूप जवळचा मित्र विनीत गोरे जो एक अतिशय यशस्वी आयोजक आहे, तो स्वरोदय नावाची एक स्पर्धा आयोजित करायचा त्यावेळेला मी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना. त्या स्पर्धेला मी वादक म्हणून जायचो आणि तेव्हा दिवसात काय मला वाटतं 120-150 गाणी वगैरे आम्ही वाजवायचो.
1: तेव्हा तू महाविद्यालयीन शिक्षण घेत कॉलेजमध्ये?
0: हा, FYBCOM ला होतो मी. किंवा आमच्या कॉलेजमध्येच नाट्यमंडळ होतं, तर त्या नाट्यमंडळाच्या नाटकांना बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला, हार्मोनियम वाजवायला जाणं, सुरुवातीचा तो काळ तसा होता. छोटेखानी एखाद्या सभागृहात ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम आहे अशा स्वरूपाचे होते.
1: एखाद्या संगीत संयोजकाचा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याला अभ्यास असावा लागतो?
0: आपण ज्याचं संगीत संयोजन करतोय ते कोणीतरी लिहिलेले शब्द आहेत आणि त्याला कोणीतरी दिलेली चाल आहे, त्यामुळे काव्य आणि संगीत याची समज तर असलीच पाहिजे. काव्य आणि संगीत म्हणजे आता समजा ते जे आपण गाणं अरेंज करणार आहोत ती समजा एखादी गझल असेल, तर गझल या गीतप्रकाराची थोडीशी माहिती असणं, त्याचा ते काव्य कसं लिहिलं जातं किंवा त्याच्यातल्या काय खुबी आहेत, काय बारकावे आहेत, ते चाल दिल्यानंतर त्या गाण्याचा सब्जेक्ट काय आहे, त्याचा मेन सब्जेक्ट प्रेम आहे का, विरह आहे, दुःख आहे, वेदन आहे, त्या भावनांशी तुम्हाला जवळ जाऊन त्या समजण्यापेक्षा त्या अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाशी त्याला कोरिलेट करणं, जोडणं, आणि मग वेगवेगळ्या वाद्यांमधनं ती भावना तुम्ही कशी पुढे श्रोत्यांपर्यंत नेऊ शकता त्याचा विचार करणं, ह्या काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाद्यांची समज असणं, वाद्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचं जे नोटेशन्स असतात, स्वरलिपी असते, ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. वाद्यांची निवड कशी करावी, कुठलं वाद्य त्या भावनेसाठी, ती भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहे, तुम्ही त्याच्यावरती कुठला पीस तयार करता, त्याची सुरावट तुम्ही कशी निर्माण करता त्या वाद्यावरती. म्हणजे उदाहरणार्थ व्हायलिन सारखं वाद्य हे एखाद्या दुःखी गाण्यामध्ये सुद्धा खूप छान वापरलं जातं, एखाद्या रोमॅन्टिक गाण्यात सुद्धा तितकंच अप्रतिमरित्या वापरलं जातं, पण तुम्हाला त्याच्यावरती ती सुरावट तशी निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे एखाद्या वाद्यावरती काय काय वाजतं ह्याची आधी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून संगीत संयोजक म्हणून आपलं काम त्या गाण्यावरती करण्याच्या आधी तुम्हाला स्वतः श्रोता म्हणून ते गाणं ऐकावं लागतं. किंवा कुठल्याही वाद्याचा वापर एखाद्या गाण्यासाठी करताना, मी संगीत संयोजक आणि आता त्या गाण्यामध्ये मी ट्रम्पेट वापरलं, त्या गाण्यामध्ये मी सॅक्सोफोन वापरला, हे होण्याआधी सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटचा मी श्रोता असणं गरजेचं आहे. ती वाद्य, त्यांचं वादन मी ऐकणं गरजेचं आहे. आज सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आय मीन वी आर लिव्हिंग इन द बेस्ट ऑफ आवर टाइम्स असं मला वाटतं. कारण एका क्लिकवरती तुम्हाला ट्रम्पेट कसं बनतं, इथपासून ते कसं वाजतं आणि कुठे कुठे कसं कसं वाजलंय हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणं, वाद्यांची रेंज काय असते, म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्यात खालचा सूर हा आणि सगळ्यात वरचा सूर हा, अशी ती रेंज असते प्रत्येक वाद्याची. कुठली फ्रेज कुठल्या वाद्यावरती चांगली वाटेल ऐकायला, म्हणजे आता सारे ग म प म ग रे सा ही एक फ्रेज आहे, आता ही सतारीवरती जर मला वाजवायची असेल तर डा डा डा डा डा डा डा डा डा, ही जर व्हायलिनवरती असेल तारा रा रा रा रा रा रा रा, बासरीवर असेल तर मेंडोलिन वर असेल तर दंग दर डंग दंग दंग दर डंग डंग डंग, हे जे मी आता गातोय ही अरेंजमेंट अशी गाता आली पाहिजे आपल्याला. पण ते करण्यासाठी तुम्ही त्या वाद्याचे श्रोते पाहिजे, कारण तुम्ही जिथे जिथे ते वाद्य श्रोता म्हणून ऐकलेलं आहे, मग तुम्ही लाईव्ह कार्यक्रम ऐका, रेकॉर्डिंग ऐका, बासरी कशी वाजते, सरोद कसं वाजतं, हे तुम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची फ्रेज कशी तयार करणार.
1: बरोबर.
0: म्हणजे मी एका गाण्याची अरेंजमेंट करत होतो, पुर्या धनश्रीतलं ते गाणं होतं आणि सरोदचे पीसेस मला त्या गाण्यासाठी करायचे होते, आणि काही केल्या मला सरोदच्या अंगाने पुर्या धनश्री हे सुचेच ना. मी बराच प्रयत्न केला पण ते सुचतच नव्हतं. शेवटी मी युट्यूबवरती जाऊन उस्ताद अली अकबर खान साहेबांचं सरोद ऐकलं पुर्या धनश्री, आणि त्याच्यानंतर मला ते फ्रेजेस सुचायला लागल्या. त्यामुळे ते श्रोता असणं खूप गरजेचं आहे.
1: आणि आपल्यासारख्या कलाकारांना म्हणजे श्रोता आणि त्या श्रोत्यातनच शिष्य होणं महत्वाचं आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास मी वाद्य कुठलं शिकलो नाहीये, ही जी संगीत संयोजनाची कला आहे या कलेतले तुझे गुरु कोण?
0: मी 2000 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विख्यात संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले सर यांना मुंबई विद्यापीठात भेटलो. मुंबई विद्यापीठाचा एक कोर्स आहे म्युझिक कॉम्पोजिशन डिरेक्शन, जो त्यावेळेला एक सर्टिफिकेट कोर्स होता, मला वाटतं 4-5 महिन्यांचा कोर्स होता,

0: त्या कोर्सच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि तिथे माझी मोहिले सरांशी भेट झाली आणि अक्षरशः एक संगीत संयोजनाचं किंवा एकूणच संगीताचं एक खूप मोठं दालन माझ्यासमोर खुलं झालं मोहिले सरांच्या रूपाने. त्यामुळे संगीत संयोजन म्हणजे काय असतं, ते किती गाण्याला पूरक आणि पोषक होऊ शकतं जर तुम्ही खूप विचार करून ते केलं तर, आणि गाण्याचं सौंदर्य किती पट वाढतं उत्तम संगीत संयोजन झाल्याने, याची अनेक उदाहरणं सरांनी स्वतः केलेल्या गाण्यांमधनं तर आपल्या समोर आहेतच, पण त्यांनी संगीत संयोजन ही प्रक्रिया काय आहे हे इतक्या रंजकतेने आम्हाला समजावून सांगितलं की त्याची खूप गोडी लागली. आणि आजच्या काळात म्हटलं तर ग्लॅमर हा जो विषय आहे हा संगीत संयोजन क्षेत्राला जरी फारसा नसला, तो संगीतकार ह्या व्यक्तीकडे जास्त जरी गेलेला असला तरी सुद्धा संगीत संयोजनच करायची इच्छा निर्माण होणं ह्याच्यातच सरांनी आम्हाला काय शिकवलं असेल हे समजून येतं.
1: पण मग त्यांच्याकडे शिकतानाचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा?
0: भरपूर आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आमची ऑफिशियल वेळ लेक्चरची 5 ते 7 असताना 2 तासात काय होतं रे, आपण लवकर भेटलं पाहिजे असं सांगणारे मोहिले सर, ज्यांना आम्ही 12 वाजता भेटायला लागलो. आणि 12 ते 5 हा सुवर्ण काळ होता त्या प्रत्येक जे काही दिवस आम्ही त्यांना भेटलो. 5 ते 7 जे असायचं ते तर कमाल असायचंच, पण 12 ते 5 हे म्हणजे मास्टर क्लास होता तो म्युझिक अरेंजमेंटचा. संगीतकार म्हणून किंवा संगीत संयोजक म्हणून विचार करण्याचा, वादक म्हणून विचार करण्याचा, कलाकार म्हणून विचार करण्याचा, असा तो 5 तासांचा काळ आम्ही अक्षरशः वाट बघायचो त्याची. ते असेल किंवा जेव्हा आम्ही आमचा कोर्स सुरू झाला तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या कोर्समध्ये मी सगळ्यांना तेच सांगणार आहे, एकच गोष्ट सांगणार आहे. तुम्ही 10 जण समोर बसलेले आहात, सगळ्यांना 10 जणांना मी तीच गोष्ट सांगणार आहे. कोर्स तुम्हाला काय देतं आणि तुम्ही कोर्समधून काय घेता या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही काय घेता कोर्समधनं ते ठरवलं की तुम्ही कुठे जाणार पुढे. कोर्स तोच असणार आहे, मी तीच गोष्ट सांगणार आहे सगळ्यांना. किंवा जेव्हा मला नोटेशन्स त्यांनी शिकवलं तेव्हा मी सरांना सांगितलं, म्हणलं मला खूप बोर होतो नोटेशन्स लिहायला, मी नाही लिहिणार नोटेशन्स. तर मला वेडा आहेस तू, तुला गाणं ऐकून तुला सूर समजतंय आणि तू म्हणतोस मी नोटेशन लिहिणार नाही. म्हटलं सर पण मला नाही लिहायचं आहे. आणि तेव्हा त्यांनी असं छान मोकळं वातावरण केलं होतं की आपल्या मनात जे आहे ते आपण सांगायचं सरांना सरळ. तर मला म्हणाले ठीक आहे तू एका रिहर्सललाही, आठवड्याभरानंतर एक रिहर्सल आहे, मग आपण तिथे ठरवूया काय करायचं ते. तर मी तिथे गेलो आणि ती रिहर्सल नेमकी लताबाईंची होती आणि मी त्या हॉलमध्ये गेलो आणि उजव्या बाजूला लताबाई बसल्या होत्या. अरे बापरे, म्हटलं कुठे आलो आपण आता हे. आणि मी अगदी कोपऱ्या कोपऱ्याने जसा चोरून चोरून जाता येईल तसा अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत जाऊन बसलो आणि रिहर्सल सुरू झाली. वादक अतिशय निष्णात होते पण त्यांच्या समोर जे नोटेशन लिहिलेलं होतं ते पण तितकंच ताकदीचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. आणि रिहर्सल झाल्यानंतर सरांनी विचारलं मग काय वाटलं. सर तुम्ही बरोबर म्हणताय, मी नोटेशन शिकलं पाहिजे. तर अट अशी होती की जर मला तरी वाटलं की नोटेशन नाही शिकायचंय तर सर मला आग्रह करणार नाहीत, पण जर मला पटलं की नोटेशन शिकायचंय तर मग सर जे म्हणतील ते मला करावं लागणार आहे. चान्सच नव्हता की मी हे सांगेन की नाही मला नाही शिकायचंय नोटेशन, कारण मला ते इतकं पूर्णपणे पटलेलं होतं की हे आपल्याला शिकलंच पाहिजे. आणि हे जर आत्ता मी नाही शिकलं तर मी स्वतःच नुकसान करून घेतोय. त्याच्यानंतर मग सरांनी जे ट्रेनिंग सुरू केलं ते ट्रेनिंग म्हणा किंवा मला आठवतंय सरांबरोबर आम्ही एका कार्यक्रमाला चाललो होतो. म्हणजे प्रतिभा कशी असते कलावंताची की आम्ही कार्यक्रमाला नाशिकला चाललो होतो आणि अचानक काय झालं सरांना एकदम काहीतरी सुरावट सुचायला लागली. तर ते पण आराम करत होते, मी पण गाडीत जरा झोप काढत होतो आणि अचानकपणे ते अरे आनंद सर हे मी सांगतोय ते पटकन लिहून घे. आणि मी दचकून उठलो, लिहून घे म्हणजे जवळ काही नाही, काही कागद नाही काही नाही, मध्ये टोल नाकेवाची रिसीट, एखादं व्हिजिटिंग कार्डच्या मागची बाजू किंवा टिश्यू पेपर एक होता त्याच्यावरती काय काय वेगवेगळ्या चिटोऱ्यांवरती काय काय ते जे सांगत होते ते धडाधड मी आपलं लिहित होतो. कारण त्यांनी ती सवय लावली होती आम्हाला की फ्रेज ऐकू आली की लगेच नोटेशन लिहिता आलं पाहिजे. ती मी जरा वाजवून बघतो हा म का प, तर ते सांगायचं म्हणजे का तुमच्या कानावर विश्वास आहे का स्वतःचा, ते म्हणायचे ते लगेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर ते धडाधड गात गेले आणि मला काहीही कळलं नाही, मी आपलं लिहित गेलो जे काय ते गातायत ते. शेवटी आम्ही नाशिकला पोचलो आणि त्या जिथे आम्ही आमची सोय होती थांबायची ते मी सगळ्या त्या चिटोऱ्या समोर ठेवल्या. म्हटलं सर आता मला सांगा कशानंतर काय येतं, कारण म्हटलं मला ह्याच्यातला काहीही लिंक लागत नाहीये. मग ते म्हणाले ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते असे ते कागद एकानंतर एक मी लावले. मग मी म्हटलं सर हे नेमकं काय आहे जे लिहिलंय ते. तर म्हणाले हे आता आपल्या कार्यक्रमाचं टायटल म्युझिक आहे, हे इन्स्ट्रुमेंट्स वरती वाजवायचं आपण. मग त्याचा एक स्कोरचार्ट तयार केला. अशा पद्धतीने ते सांगायचे आणि अशा पद्धतीचं ट्रेनिंग असायचं. आणि अजून एक कमालीची आठवण म्हणजे षणमुखानंद हॉलला एक कार्यक्रम होता

0: जिथे बाबूजी आणि अनिल विश्वास यांना लता मंगेशकर पुरस्कार होता, तर त्यांची जी गाणी होती त्या लिस्टमध्ये एक गाणं बदललं होतं काही कारणाने, आणि ते गाणं मला माहीत नव्हतं. तर जेव्हा सरांनी मला ती लिस्ट दिली म्हटलं सर हे गाणं मला माहीत नाही आहे, हे आपण रिहर्स नाही केलं आहे, ते म्हणाले हो काही कारणाने गाणं बदललं, आज सकाळीच कळलं मला, तर मी नोटेशन लिहून आणलंय तू हे घे आणि वाजव. म्हटलं सर मी गाणं ऐकलंच नाही आहे. पण तुम्हाला त्याने काय फरक पडतो, तुला तुला नोटेशन समोर दिलं की काय तुला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे एखादा मराठी भाषेतला उतार आपण कधीच वाचलेला नसतो, पण आता समोर आणून दिला तर मराठी वाचता येतं म्हणजे वाचता येणारच ना. मग ते म्हणाले नोटेशन वाचताय तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि मला काय प्रॉब्लेम हा काय सांगू आता मी तिथे माझे हात पाय गार पडले होते. मी म्हटलं पण सर मला नाही माहिती आहे गाणं. म्हणाले पण नाही माहिती म्हणूनच नोटेशन देतो ना, मी ते ऐकायलाच तयार नाही. मी आपलं माझ्याकडनं डिफेन्स सारखा आपला पुढे करतोय ते एक ऐकायला तयार नाहीत. शेवटी मी ते नोटेशन घेतलं आणि कॉपी करून घेतलं आणि जसं जसं ते गाणं येत गेलं म्हणजे निवेदक पुढचं गाणं अनाऊन्स करतायत तसं तसं माझं टेन्शन वाढायला लागलं. आणि जेव्हा ते गाणं आलं तेव्हा मी हार्मोनियम कमीत कमी आवाजात वाजवायचा प्रयत्न करत होतो. आणि सर प्रत्येक गाण्यानंतर विंगेत जो साऊंड इंजिनियरचा माणूस उभा होता हार्मोनियम बढाइये हार्मोनियम बढाइये असं करत करत जेव्हा ते गाणं आलं तेव्हा सिंगर आणि हार्मोनियम हे एकाच लेवलला होते व्हॉल्युम वाईज. आणि आता मी कितीही हळू जरी वाजवलं तरी ऐकू जाणारच आहे. म्हटलं जाऊ दे आता ते स्कोर चार्ट जो आहे समोर लिहिलेला सरांनी शिकवलंय ना आपल्याला कसं वाचायचं वगैरे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आहे ते सगळं वाजवत सुटायचं, जे असेल ते वाजवायचं. आणि मी जे असेल ते वाजवत सुटलो आणि ते गाणं झालं एकदाचं. त्यांनी पुढच्या गाण्याचं निवेदन सुरू केलं आणि सर माझ्या दिशेने चालत येत होते. आणि मी म्हटलं झालं आता आता हे बहुतेक आपल्याला इथे आल्यानंतर अशी तंबी देणार आहेत, आपण खूप घाण वाजवलेलं आहे त्यामुळे हे इतके ओरडणार आहेत आता आपल्याला की आता आपल्याला पुढचं काहीच सुचणार नाही आहे. आणि ते जसे जवळ आले म्हटलं जवळल्यानंतर मग मला विचारत काय सहस्रबुद्धे कसं वाटलं. म्हटलं सर वाटलं म्हणजे लिटरली ते मिक्सरमध्ये वाटल्यासारखं वाटलं. म्हटलं काय का करताय तुम्ही असं. ते म्हणाले तुला टेन्शन कशा झालं ते सांगा दे मला, तुला नोटेशन वाचता येतं हार्मोनियम वाजवता येते, नोटेशन समोर ठेवायचं आहे हार्मोनियम वाजवायचे दोन्ही ओळखीची कामं आहेत, मग टेन्शन कसलं आलं. म्हटलं गाणं माहीत नव्हतं याचं टेन्शन आलं, त्यामुळे त्याचा काय संबंध आहे. मग ह्या याच्यावर तुम्ही आर्ग्यू करूच शकत नाही अशा पद्धतीचं ट्रेनिंग होतं ते. आणि म्हणून आम्ही साधारण एकाच वयाची जी मुलं होतो आम्ही त्या ट्रेनिंगला कमांडो ट्रेनिंग असं चोरून नाव दिलं होतं. सरांना माहीत नव्हतं ते, पण आम्ही त्याचं नाव कमांडो ट्रेनिंग.
1: त्या गुरुला एका गुरुला माहित असतं की कुठला शिष्य पोहू शकणार आहे, त्या शिष्यालाच तो गुरु ढकलून देतो पाण्यामध्ये
0: अगदी
1: आणि शिष्य अगदी तरतो म्हणजे शिष्य घडतो म्हणायला हरकत नाहीये.
0: कारण त्याच्या पुढची पायरी म्हणजे सरांनी मला लता दिदींच्या शो साठी संगीत सहाय्यक म्हणून बोलवणं जो माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण होता.
1: तू गेली अनेक वर्ष अनेकानेक उत्तम उत्तम कार्यक्रमांचं संगीत संयोजन करतो आहेस, तर तुला विशेष लक्षात राहिलेला कार्यक्रम किंवा तुझ्या सोबत अनेक संगीतकारांसाठी तू काम केलंस गायक गायिका वादक, तर असे कोणकोणते गायक गायिका वादक हे सगळे तुला भावलेले तुला आवडलेले आणि ज्यांच्या बरोबर काम करायला मिळालं.
0: मी कार्यक्रमाचं म्हणशील तर 2007 साली मी एक कार्यक्रम केला होता रिवायविंग मेमरीज ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्यारेलालजींना भेटता आलं. म्हणजे मी जो मगाशी प्रसंग सांगितला की मी बाबांना म्हणालो तुम्ही भेटल्यात का प्यारे अंकलना, तर ते मला त्या कार्यक्रमाच्यामुळे त्यांना भेटता आलं. आणि लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत आलो त्यांना साक्षात समोर बघणं हा खूप वेगळाच अनुभव असतो. किंवा माझं मी लिहिलेलं स्कोर चार्ट त्यांना दाखवणं, त्यांचं त्याच्यावरचं त्यांचं मत ऐकणं, त्यांनी जे सजेशन्स दिली त्याच्यावर काम करणं हा खूप शिकण्यासारखा अनुभव होता. त्यामुळे तो कार्यक्रम मला कायम लक्षात राहिलेला आहे. कारण असे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये स्टेजवरती विख्यात सॅक्सोफोन प्लेयर मनोहरी सिंग यांना स्टेजवर त्यांच्याबरोबर काम करता आलं, ते सगळे कार्यक्रम खूप लक्षात राहिलेले आहेत. कारण आर डी बर्मन यांचे म्युझिक अरेंजर आणि खूप विख्यात असे सॅक्सोफोन वादक त्यांना स्टेजवरती बघणं आणि त्यांच्या समवेत स्टेजवर उभं राहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. संगीतकारांचं म्हणशील तर मी जास्ती गाणी जी केलीत ती माझा गायक संगीतकार मित्र मंदार आपटे आणि माझा अजून एक खूप छान संगीतकार मित्र मयुरेश मडगावकर यांच्या गाण्यांवरती मी जास्त काम केलंय.
1: मंदारचं मला वाटतं तू कोणतं गाणं केलंय.
0: सर हलकीशी होई अनावर नावाचं एक गाणं आहे, तर ते आता 2 तारखेलाच रिलीज झालं. त्याच्याबरोबर खूप गाणी केली आणि वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणजे आम्ही एक महाराष्ट्राची मायबोली नावाचं एक गाणं केलं होतं ज्याच्यामध्ये गायक अभिनेते अभिनेत्री असे बरेच रंगमंचाशी फिल्मशी टेलिव्हिजनशी जोडलेली सगळी

0: कलाकार मंडळी, गायक, वादक, निवेदक, ध्वनी संयोजक असे सगळे महाराष्ट्राची मायबोलीमध्ये सहभागी झाले होते. किंवा अंबईकर सरांनी चाल दिलेलं वंदे मातरम याची अरेंजमेंट मी केली होती, जे आम्ही प्रोजेक्ट केलं.
1: लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग किंवा डबिंग एखाद्या गाण्याचं, तर या दोघांमधल्या संगीत संयोजनात काय फरक आहे?
0: मला असं वाटतं जिक्सॉ पझल जे असतं, ते जिक्सॉ पझलमध्ये वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असतात. ते जिक्सॉ पझलमधले ते सगळे तुकडे त्या पझलमधनं काढणं, एक एक तुकडा काढणं, हे म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जिक्सॉ पझलमध्ये एक एक तुकडा बसवणं हे एखाद्या नवीन गाण्याचं संगीत संयोजन आहे. कारण लाईव्ह कार्यक्रमामध्ये एक प्री रेकॉर्डेड गाणं असतं, आधीच ध्वनीमुद्रित झालेलं गाणं असतं. मग त्याच्यामध्ये कुठली वाद्य वाजली आहेत, त्याच्यामध्ये कसं फ्रेझिंग आहे, त्याचं नोटेशन काढणं आणि वादकांना देणं आणि ते काम सगळ्यांनी एकत्र मिळून करणं. पण जेव्हा आपण नवीन गाण्याचं संगीत संयोजन करतो त्यामध्ये तो विषय पूर्णपणे नवा असतो. ते गाणं अजूनपर्यंत लोकांनी ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे त्या गाण्यामध्ये आपल्याला, जसं मी मगाशी म्हटलं की काव्याची समज असणं, संगीतकाराला काय नेमकं म्हणायचं, सिच्युएशन काय आहे, ह्या सगळ्या विचार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ती स्वरलिपी तयार केलेली असते, ते संयोजन केलेलं असतं आणि मग ते गाणं लोकांपर्यंत जातं. सो लोकांपर्यंत पूर्णपणे सजलेलं गाणं जे गेलंय ते पुन्हा वादकांकडून, ऑर्केस्ट्राकडून स्टेजवरती सादर करून घेणं हे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जे गाणं लोकांपर्यंत गेलंच नाहीये त्याच्यावरती आपले संस्कार घडवून ते गाणं अजून सजवून ते एक पूर्ण गाणं करून लोकांसमोर आणणं हा फ्रेश कॉम्पोझिशन्सना म्युझिक अरेंजमेंट करणं
1: म्हणजे जास्त चॅलेंजिंग आहे.
0: जास्त चॅलेंजिंग
1: कारण संगीतकारासारखंच चॅलेंजिंग आहे, कारण संयोजन करायला लागतं, वाद्य ठरवायला लागतात, कुठे काय वाजायला पाहिजे.
0: हो, पण मला असं वाटतं की लाईव्ह कार्यक्रमांचं जे संयोजन असतं, संगीत संयोजन, ते सुद्धा मला एका वेगळ्या पद्धतीने तितकंच चॅलेंजिंग वाटतं. कारण ज्यांचं काम स्टेजवर सादर करायचं आहे, ती केर्सी लॉर्ड, सेबॅस्टियन सर किंवा पॅरेलालजी, अशी सोनिक मास्टरजी, अशा खूप मातब्बर म्युझिक अरेंजर्सनी केलेलं काम आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स असं काम आहे. त्यामुळे ते सगळं एक एक भाग त्यातला लिहून काढणं ते सुद्धा तितकंच चॅलेंजिंग असतं.
1: आणि अर्थात ते लाईव्ह आहे, म्हणजे गायकाला कम्फर्ट करणं आणि ते बरोबर त्याच वेळी ते पोहोचवणं
0: आणि ते लोकांनी अनेक वर्ष ऐकलेली गाणी असतात, म्हणजे अगदी लोकांना त्या म्युझिक सकट पाठ असतात ती गाणी. त्यामुळे ते तसंच्या तसं लोकांसमोर सादर करणं हा एक वेगळ्याच प्रकारचा चॅलेंज असतो.
1: पण मग आता नवनवीन येऊ घातलेल्या ट्रेंड्स मध्ये तू स्वतःला अपडेट कसा ठेवतोस?
0: आता रेकॉर्डिंग करण्याची पद्धत, म्हणजे ज्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड होतात ते पूर्वीसारखं आता नाही आहे. म्हणजे 80-90 वादक एकाच स्टुडिओमध्ये बसलेत आणि वाजवत आहेत असं आता सहसा होत नाही. इट इज अ व्हेरी रेअर थिंग. म्हणजे मीच 80 वादक स्टुडिओत बसलेत आणि मी कंडक्ट करतोय असा एकच अनुभव घेतलेला आहे. पण आता सगळं वेगवेगळ्या सेशन्स मध्ये गाणी रेकॉर्ड होतात. आता प्रोग्रामिंगचा एलिमेंट आलाय, त्याच्यामुळे म्युझिक प्रोग्रामिंग केल्यानंतर तसाच्या तसा तो बॅकअप स्टुडिओ मध्ये आणला जातो आणि त्याच्यावरती डायरेक्ट व्होकल्स डब केले जातात. किंवा कधीतरी तो एक ब्लेंड असतो की थोडासा प्रोग्रामिंगचा भाग आहे, थोडासा लाईव्ह अरेंजमेंटचा भाग आहे, तो केला जातो. तर प्रोग्रामिंगचा कुठला भाग आपल्याला हवाय, त्याच्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने केलं जातं, त्यांनी गाण्यावर परिणाम कसा होतो, प्रोग्राम केलेल्या गाण्याचा साऊंड हा लाईव्ह अरेंज केलेल्या गाण्याच्या साऊंडपेक्षा वेगळा कसा असतो, मग तो जर ब्लेंड करायचा असेल तो ब्लेंड कसा करायचा, किंवा फक्त प्रोग्रामिंग केलेलं गाणंच आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये कुठले भाग हवेत आपल्याला प्रोग्रामिंगचे त्या गाण्याच्या अनुरूप, त्याचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचा अभ्यास मी करतो. किंवा वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स आता वापरले जातात, जे ऑडिओ इंटरफेसेस वापरले जातात, ते कसे काम करतात, गाणं त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने केल्यावर गाणं कसं सजतं, किंवा गाण्यात कुठले एलिमेंट्स प्रोग्रामिंगमुळे आल्यानंतर गाणं अजून छान वाटू शकतं ह्याचा अभ्यास करणं, वेगवेगळे प्रोग्रामर्स जे आता काम करतात त्यांनी केलेलं काम ऐकणं, ती एक रेफरन्स लायब्ररी तयार ठेवणं, तेही मी करतो.
1: संगीत संयोजक हा संगीतकार असू शकतो का?
0: हो, नक्कीच असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर काव्याची तितकी जाण असेल आणि तुम्ही गाणं कंपोज करण्याच्या दृष्टीने किंवा त्याची गेयता जी असते ते त्याच्यात खूप महत्वाचं असतं की तुम्ही जे तयार करणार आहात ते गायक किंवा गायिका गाणार आहेत. संगीत संयोजक जे करतो ते वादक वाजवणार असतात, त्यामुळे तो फरक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल आणि तुम्ही गेयता किंवा गाण्याच्या दृष्टीने, सिंगिंगच्या दृष्टीने जर तशी चाल बांधू शकत असाल तर नक्कीच करू शकता. आणि आपल्याकडे अशी खूप चांगली उदाहरणं आहेत, म्हणजे सिनियर्समध्ये माझे गुरुजी स्वतः

0: अनिल मोहिले सर स्वतः संगीतकार होते, संगीत संयोजक होते. अशोक पत्की काका ते स्वतः ज्येष्ठ संगीतकार आहेत आणि ते तितकंच उत्तम संगीत संयोजन सुद्धा करतात. किंवा माझे सिनियर्स किंवा माझ्या बरोबरीचे तसे म्हटले तर कमलेश भडकमकर आहे, मिथिलेश पाटणकर आहे, हे सगळे खूप चांगलं संगीत संयोजन ते करतातच, ते तितकेच चांगले कंपोजर सुद्धा आहेत.
1: आणि तू स्वतः सुद्धा म्हणजे तू कंपोज केलेस?
0: हो, पण मी खूप जास्त कंपोज केलं नाहीये, काही थोडीफारच गाणी कंपोज केली आहेत. माझी जी गाणी मी लिहितो ती मला शब्द आणि चाल अशी एकत्रच सुचतात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी कंपोजर आहे असं म्हणूया आपण.
1: भविष्यात आणखी नवनवीन काय करण्याचा मानस आहे?
0: म्युझिक नोटेशन हा जो विषय आहे हा कलाकारांपर्यंत दूरवर पोचवायचा आहे. म्हणजे मी असं बघितलंय की काही वादक हे म्युझिक नोटेशन्सना घाबरतात. तसं करून चालणार नाही, कारण जसं तुम्हाला मराठी अगदीच तोडकं मोडकं येत असलं, तुम्ही फार तर काय पत्ता विचारू शकाल कोणाला तरी. थोडं अजून चांगलं येत असेल तर तुम्ही संभाषण करू शकाल. अजून चांगलं येत असेल तर तुम्ही मराठी साहित्य वाचू शकाल. अजूनही चांगलं येत असेल तर तुम्ही स्वतः साहित्य निर्माण करू शकाल. त्यामुळे भाषा जितकी तुमची प्रगल्भ होत जाते तितकी तुम्ही तिचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याच्यात तुमची क्रिएशन्स तयार होऊ शकतात. तसंच म्युझिक नोटेशन तुम्हाला जितकं चांगलं येतं तितकं तुमचं वादन हे चांगलं होत जातं, कारण तुमच्याकडे कम्युनिकेशनची भाषा निर्माण होते, संपर्क करण्याची भाषा निर्माण होते. तर ते म्युझिक नोटेशन कलाकारांना यावं याच्यासाठी मी नोटेशन नो टेन्शन नावाचा एक उपक्रम सुरू केला. आणि त्याच्यामध्ये जसं मोहिले सरांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला नोटेशन लिहिण्यासाठी वाद्याची गरज लागत नाही, म्हणजे वाद्यावर वाजवून बघितलं आणि मग तुम्ही ते लिहून काढलं, म्हणजे जे तुम्ही ऐकताय त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा, असं जे सर विचारायचे. की आम्हाला ते ज्या पद्धतीने ट्रेन करायचे की एक गाणं टेप रेकॉर्डरवरती चालू केलं आणि सांगायचं चला लिहून काढा, आणि समोर हार्मोनियम ठेवलेली असायची आणि सर रूममधनं बाहेर जायचं, आम्हाला वाटायचं हे बाहेर गेले कुठेतरी, आणि एक कुठली तरी फ्रेज अडते कळत नाही हा कुठला सूर येतो. तेव्हा असं वाटायचं की जरा हार्मोनियम समोर जाऊ पटकन वाजून बघूया कुठला येतो, आणि आम्ही हार्मोनियम जवळ जायचो आणि सर नेमके दाराशी उभे असायचे. तर असा हा सगळा जो अनुभव तिकडनं घेतला तो मला असं वाटतं की तो पुढच्या कलाकारांना मिळायला पाहिजे. आणि नोटेशनची भीती गेली पाहिजे, तुम्हाला नोटेशन लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, त्यांनी भाषेचं बंधन राहत नाही. म्हणजे मी मराठी भाषिक आहे पण मला उद्या जर बंगाली गाणं वाजवायचं असेल त्याचं नोटेशन जर समोर असेल तर ते मी वाजवू शकतो. हे त्या नोटेशनमुळे झालं आहे की भाषेचं बंधन राहत नाही. किंवा मी जवळजवळ 19 वर्ष गरबाक्वीन फाल्गुनी पाठक यांच्याकडे जे वाजवतोय, गुजराती भाषेतली गाणी वाजवता येण्यासाठी जर नोटेशन मला येत असेल तर मी ती वाजवू शकतो. आणि मी आता 18 वर्षात नोटेशनमुळेच ते वाजवू शकतोय. आणि इट्स लाईक अ रिले रेस, म्हणजे ही इतकी कमालीची रिले रेस आहे. गीतकारांनी शब्द लिहिले आणि संगीतकाराला दिले, आता तुम्ही बघा काय, असं नसतं. 400 मीटरची जर रेस असेल तर गीतकार फक्त 100 मीटर नाही धावत, तो 400 मीटर धावतो, तो त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग पर्यंत असतो. संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला दिलं आता तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. त्यामुळे ही इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्याच्या हातात पण सगळे धावतायत एकत्र. त्यामुळे असं क्रिएशन निर्माण होणं, त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं एक अरेंजर म्हणून किंवा एक वादक म्हणून, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, त्याच्यात अभ्यास करण्यासारखं आहे हे पटणं आणि त्याच्यातून प्रेरणा मिळणं की आपण याच्याबद्दल अजून अभ्यास करूया, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे. म्युझिक अरेंजमेंट हा विषय मुलांना यावा, त्याच्यासाठी बेसिक्स ऑफ म्युझिक अरेंजमेंट किंवा ॲडव्हान्स्ड म्युझिक अरेंजमेंट असे ऑनलाईन कोर्सेस मी सुरू केले होते. तर त्याच्यामध्ये संगीत संयोजन हे नेमकं काय आहे हे त्यांना कळावं. किंवा इंटिरियर डेकोरेशन ऑफ अ सॉन्ग नावाने मी एक प्रेझेंटेशन करतो, ज्याच्यामध्ये संगीत संयोजक नेमकं गाण्यासाठी काय करतो हे लोकांपर्यंत जावं, त्याचं एक अंडरस्टँडिंग कुठेतरी त्याची सुरुवात व्हावी, ते विकसित व्हावं असं मला वाटतं.
1: तुला 2003-04 या साली अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर असं अनिल मोहिले अवॉर्ड मिळालं. आपल्या गुरूंच्या नावे मिळालेल्या या अवॉर्डमुळे मनात काय भाव होते?
0: खूप भीती वाटली होती पहिलं, म्हणजे कारण जेव्हा सरांनी सांगितलं की असा अवॉर्ड सुरू होतोय आणि आम्ही पहिल्याच वर्षी तो तुला देणार आहोत, तेव्हा मी सरांना सांगितलं होतं सर मला हा अवॉर्ड नका देऊ. आणि सर म्हणाले काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हटलं सर ते काय ना असं ते होईल की अरे ह्यांचा स्टुडंट आहे म्हणून देऊन टाकला याला पहिला अवॉर्ड. त्यांनी मला विचारलं अरे अवॉर्डचं नाव काय आहे? मी म्हटलं अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर. ते म्हणाले तू अपकमिंग आहेस? म्हटलं हो. म्हणाले तुला काय प्रॉब्लेम आहे अवॉर्ड घ्यायला? म्हणजे तू अवॉर्ड घ्यायला ये, तिथे काय बोलायचं ते मी बघेन. आणि मी अवॉर्ड घ्यायला गेलो आणि मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा ते म्हणाले की आता अवॉर्ड

0: साठी तुझं नाव अनाऊन्स होईल. तर मी अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कदाचित आता या मुलाला ओळखत नाही आहात, पण अजून 10 वर्षांनंतर तुमच्या लक्षात येईल की अनिल मुलेंनी योग्य माणसाला अवॉर्ड दिला. आणि हे माझ्या गुरूंकडनं ऐकणं हे त्या अवॉर्डपेक्षा कितीतरी पट मोठं होतं. आणि तो अवॉर्ड मिळणं हे इतकं मोठं प्रोत्साहन होतं माझ्यासाठी, कारण ज्यांनी अनेक दशकं संगीत संयोजन हे क्षेत्र इतक्या उच्च स्तरावरती नेऊन ठेवलं आपल्या कामाने, त्या माणसाच्या नावे दिला जाणारा पुरस्कार, परत ते स्वतः माझे गुरु असणं, त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणं, हे सगळंच माझ्यासाठी खूप दैवी होतं. सौभाग्य आहे माझं की हे माझ्या नशिबी आलं.
1: खूपच छान. मला तरी असं वाटतंय की संगीत संयोजक हा बरगद का पेड, म्हणजे आपलं वडाचं झाड जे असतं तसं म्हणायला हरकत नाही, कारण जो पूर्ण वाद्यवृंदाला आपल्या कुशल नेतृत्वाने समान धाग्यात गुंफून एका अनोख्या कार्यक्रमाची माला गुंफतो, तर असा हा अत्यंत कल्पक संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज तुम्ही इथे आलात आणि संगीत संयोजनाबद्दलचे तुमचे विचार आमच्या समोर मांडलेत, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात असे बहरते गाणे, संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: खाद्य देणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक सोप्या सोप्या युक्त्या, अनेक छोटे छोटे उपक्रम हे आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. आजच्या भागातही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मला त्याआधी तुम्हाला हे सांगायला आवडेल की अलकनंदा पाध्ये स्वतः अशा वेगवेगळ्या व्यवसायांचा विचार तर करत असतात. व्यवसाय म्हणजे तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे आणि मेंदूला चालना देणारे असे त्याचा विचार त्या करतच असतात. पण त्या स्वतःसुद्धा भाज्यांची देठ, भाज्या, फळं याचा वापर करून अतिशय सुंदर अशी रांगोळी किंवा चित्र तयार करत असतात. त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा ना.
1: म्हणजे मला हे अनेक जण विचारत आहेत की हे कशी करतेस किंवा तू काही याचं घेशील का प्रात्यक्षिक वगैरे. तर मी परत अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्याकडे जेव्हा भाज्या येतात आणि मी आता भाजी करायची म्हटली की मी जेव्हा त्या साध्या सुध्या कटिंग ट्रेवर ठेवते आणि ती कापताना मला एकदम असं येतं की हा याची ही फोड जी आहे त्याला मी असं करू का. हा मग त्याला आता हा हे फुलासारखं वाटतंय, मग त्याला आता मी पानाचा आकार, मग कोथिंबीरीची काडी दिसते मला त्याच्यात, मग मी ती घेते. किंवा कधीतरी देठ अशी, म्हणजे मध्यंतरी आता परवाचीच गोष्ट अशी की लाल माठ होता आणि त्याची पानं खोडली आणि ते देठ असं दिसत होतं, तर त्याचे ते अशा आजूबाजूला अशा फांद्यांसारखं दिसलं. मला ते खूप छान वाटलं की ही छान लाल फांदी अशी नाजूकशी सडसडीत आहे. पण मग ती नुसती म्हणजे मग ते निष्पर्ण झालं असतं किंवा काहीतरी झालं असतं, मग आता त्याला काय करावं. तर हिरवी कोथिंबीरीचं पान तिथे जोडलं तर ते थोडंसं वेगळं वाटेल. मग माझ्याकडे बाजूला डाळिंब सोललेलं होतं, दाणे काढलेले होते, मग मी ते दाणे त्याला असे ठिकठिकाणी चिकटवले आणि त्याच्यातून माझी ती एक कलाकृती तयार झाली. पण ती ही अशी असते, पालक निवडायला बसले तर त्याची ती हिरवी देठ दिसतात, तर त्याच्यातनं मला असं वाटतं की हा ह्याच्यातून काय बरं करता येईल आपल्याला. किंवा सांगायची गोष्ट, एक दिवस रविवार होता आणि आदल्या दिवशी फुली गोळा खेळत होतो आम्ही घरातल्या घरात, तर मला एकदम दुसऱ्या दिवशी कोथिंबीर निवडताना त्या काड्या दिसल्या, तर त्याच्यावर मग मी त्याचा चौकोन तयार केला, 9 स्क्वेअर तयार केले आणि मग आता फुल्ली, मग फुल्लीला त्यातल्या 2 छोट्या काड्यांचा क्रॉस तयार केला आणि गोळ्यासाठी मला वाटतं गाजरचा चकती तिथे ठेवली, असा माझा फुल्ली गोळाचा गेम तयार झाला. किंवा आणखीन एक गमतीचा म्हणूनच सांगते की कॅरम बोर्ड मध्यंतरी मी तयार केला होता
0: भाज्यांचा,
1: तर ते काय झालं होतं की अळूची देठ असतात ना ती लांब काड्या, तर त्या अळूची देठ जी होती ती काळी, तर त्याचा मी चौकोन तयार केला आणि खाली आपला माझा भाजीचा कटिंग ट्रे साधा सुद्धा अगदी असा होता. आणि मग तिथे असे
0: पॉकेट्स
1: केले 4 आणि आपल्या मधल्या कॉइन्स तयार केल्या पांढऱ्या आणि हळ्या, तर ते बेबी कॉर्न होता त्याचे व्हाईट कॉइन्स झाल्या. आणि ब्लॅकला मला वाटतं की जांभूळ किंवा करवंद किंवा ब्लॅकबेरी काहीतरी असेल त्याचे ते कॉइन्स तयार झाल्या आणि अशा पद्धतीने माझा कॅरम बोर्ड तयार झाला. पण हे म्हणजे मी कधीच ठरवत नाही की आज मला आता काहीतरी हे करायचं आहे वगैरे.
0: त्या वेळेला सुचलं तर सुचलं,
1: नाही तर नाही, मग 2-3 दिवस काहीच नसतं, मग कधीतरी होतं.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे फक्त एकच लक्षात ठेवण्यात, म्हणजे मी हे जाणीवपूर्वक करते की कुठलीही भाजी किंवा आपण जे बाहेर बघतो सॅलड डेकोरेशन जो प्रकार असतो, तो भाज्यांना असं तासून मग त्याला काहीतरी वेगळे आकार द्यायचे, मग अमुक करायचं, तर तसा माझ्याकडे काहीही प्रकार नसतो. माझी घरातली साधी भाजी कापायची सुरी असते आणि जे खाली डायनिंग टेबल किंवा जे काय असेल ते माझं बॅकग्राऊंड असतं.
0: किंवा फुकट घालवत नाही त्यात.
1: नाही अरे, ते झालं रे झालं. मग आजचा जो मी म्हटला तुम्हाला चेस बोर्ड किंवा फुल्ली गोळ्याचा, तर ती देठ कोथिंबीरची गेली आणि ते गाजर बिजर मी कोशिंबिरीला वापरलं की सगळं नंतर माझ्या फोडणीला जातात. त्यानंतर
0: अनेकांना आपल्याकडे सवय असते की एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस, काहीतरी निसर्ग दृश्य कुठची तरी गुगलवरनं घेऊन पाठवायची, त्यापेक्षा स्वतः काहीतरी केलेलं असं अलकनंदा ते ज्या वेळेला व्हॉट्सअपवरती पाठवतात तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो. आणि कसं यांना हे सुचत असेल ह्याचंही कौतुक वाटतं आम्हाला. तर आता
1: मी स्वतः व्हॉट्सअप तसं खूप कमी वापरते, म्हणजे कुठलेही फॉरवर्ड शक्यतो नाहीच करायचे. तर माझं एक असं होतं की पूर्वी असे ते मेसेज आणि खूप मोठे तत्वज्ञान सांगणारे वगैरे ते असे मेसेजेस असतात, फिलॉसॉफी, की मला वाटत नाही कोणी वाचत असते. तर मी असं म्हटलं, आधी मी सुरुवातीला फक्त माझ्या ग्रुपवर 1-2 जणांना पाठवले, मग मी नंतर विचार केला की आपण हे सुप्रभात म्हणून सगळ्यांना, ज्या दिवशी मी ते करते तेव्हा मी सुप्रभात म्हणून पाठवते, अन्यथा काही नाही.
0: बरं,
1: असा असतो तो प्रकार.
0: खूप छान आहे. आता आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काही आणखी सोपे सोपे व्यवसाय तुम्ही त्याला व्यवसाय शब्द वापरता म्हणून म्हणते.

0: मंडळी आता आपण ऐकूया स्मृतिवर्धन या मालिकेचा शेवटचा आणि चौथा भाग. अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. स्मृतिवर्धन अंतर्गत तुमच्या आमच्या मेंदूला

0: तर सांगाल का?
1: तसं ना, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की इवन व्हॉट्सअपच्या वर सुद्धा तो मेमरी एक वेगळा असतो प्रकार, आणि प्रत्यक्ष घेणं वेगळं असतं. आणि इथे तर समोरचे कुठले श्रोते माझ्या समोर नाही येतात ना आकाशवाणीचे, आणि तरी सुद्धा मग मी त्यांना काय सांगायचं, तर हा मला जरा खरा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. पण तरी मी बघते. आपण असं करूया आता, म्हणजे मला आताच इतक्यात बोलता बोलता सुचलंय, वसंत ऋतू तर ही आता पंचेंद्रियांसाठी आपल्या मोठी पर्वणी आहे की नाही हे बघा. आता तिथे जर तुम्ही आता पंचेंद्रियांचा जर विचार केला, तर आधी आपल्या डोळ्याला दिसतंय की तपकिरी फांद्यातून आलेली हिरवट हिरवट छोटीशी पानं, आणि त्याच्या पुढे मग तो आंब्याचा मोहर, ते म्हणजे ते मण्यांसारख्या लागलेले त्या छोटूसे डॉट ते हिरवे ते दिसतंय आपल्याला. मग हळूहळू त्याच्या बाळ कैऱ्या झाल्या, मग त्याचा रंग बदलला, त्याचं कैऱ्यात रुपांतर झालं, आणि मग शेवटी तो पिवळा धम्म आंबा. हा जो सगळा बदल आहे हा मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. किंवा सुगंध, त्या मोहराचा सुगंध, आंब्याचा सुगंध, कच्च्या कैरीचा सुगंध, हे सगळे वेगळे वेगळे होते. नुसताच आंब्यामध्ये सुद्धा किती फरक आहे. आता या वसंत ऋतू म्हणजे आजूबाजूला कोकिळेचं कुजन चाललेलं आहे, हापूसची स्वर्गीय चव आहे. हा जो ऋतू मी माझ्या कल्पनेत आता माझ्या डोळ्यासमोर येतोय, तसा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा सगळ्यांनी, आणि तो इमॅजिन करा, बघा, अनुभवा. कानावर पडलेलं ते कुजन जे काही असेल तो अनुभवा. आणि मला खात्री आहे हा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. मला जे दिसतंय ते समोरच्याला दिसेल, त्याला आणखीन काहीतरी याच्याहून छान दिसणार.
0: बरोबर, म्हणजे वसंत ऋतूत तुम्ही एक आंबा पाहिला.
1: अगदी बरोबर, म्हणूनच म्हटलं की जेवढी माणसं आहेत त्याला वेगळं वेगळं अनुभवता येईल.
0: कोणाला कुठे लाल फुललेला पळस दिसेल,
1: पांगारा दिसेल. तर त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत. किंवा आणखीन कोणाला कसली आठवण येईल की चैत्रगौरीच्या डाळ पाण्याची आठवण, काहीही असू शकतं. तर थोडक्यात ते सगळं अनुभवलेलं असेल त्याचं शब्दांकन करा.
0: अच्छा,
1: तुमच्यासाठी ते ठेवा. आपल्याला काही कुठे मोठं साहित्यिक मूल्य नको आहे त्या सगळ्याचं. स्वतःसाठी ते शब्दांकन करा. आणि फक्त वसंतच कशाला, असे आपले सहा ऋतूंचे सहा सोहळे जे आहे त्या ऋतूंबद्दल तुम्ही विचार करा. तुम्हाला वसंत नसेल, तुम्ही दुसरा कुठल्याही वर्षा ऋतूबद्दल विचार करा, आणखीन कुठल्या शिशिराबद्दल विचार करा. ते म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येत आहे, मग त्या ऋतूमधले सण, त्या ऋतू संबंधातली गाणी कुठली असतील ते लिहून काढा. गाणी गुणगुणा स्वतः. पाहिजे तर तुम्हाला जमत असेल तर निसर्गाचं चित्रही तुम्ही त्या ऋतूतलं काढा. काहीही करू शकता.
0: कविता आठवू शकते,
1: त्याही आठवा. त्या ऋतू संबंधातली कितीतरी गाणी आठवा, म्हणा, काही हरकत नाही. आणि जे सुचेल ते करा, लिहून काढा. हा एक व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही एकावर लिहा, नाहीतर सहा ऋतूंवर लिहा. आणि हे सगळं वैयक्तिक,
0: किंवा एका वेळेला सहा ऋतूंचं करण्याची गरज नाही.
1: झालं, काहीच हरकत नाही, जेव्हा सुचेल तेव्हा. पण असं एक ती चालना फक्त तुम्हाला कल्पना दिली की तुम्ही याच्यातनं काहीही करू शकता.
0: बरोबर, म्हणजे एखाद्या महिन्यावरती सुद्धा असा अगदी विचार करता.
1: सहा ऋतूच कशाला, 12 महिन्यावर करा. मग त्या महिन्यातले येणारा सण त्याबद्दल बोला काहीतरी. हे मी आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये घेतो तेव्हा मी असा व्यवसाय त्यांना दिला होता. त्या एक ग्रुपला एक ऋतू दिला होता आणि काही सांगितलं नव्हतं कुणाला, आणि फक्त त्यांना ती चिठ्ठी दिली. आणि त्या ग्रुपनी असं काहीतरी परफॉर्म करा की ज्याच्यातनं बाकी सगळ्यांना कळेल की तुम्ही वर्षा ऋतू बद्दल बोलता.
0: अरे वा,
1: तुम्ही वसंत ऋतू बद्दल बोलताय. मग सगळ्यांनी भरभरून अगदी त्याला प्रतिसाद दिला आणि खूप छान हा
0: आवडला.
1: सगळ्यांना खूप आवडला होता तो. तर हा आता तुम्ही इथे घरी बसून सुद्धा हे सगळं करू शकता.
0: आपले आपले ग्रुप सुद्धा तुम्ही तयार करू शकता यासाठी.
1: अगदी.
0: हे जसं सांगितलं तसं आणखी एखादा व्यवसाय आम्हाला सांगाल का?
1: जरूर. आपला एक स्वर्गीय स्वर खरोखरच स्वर्गवासी झाला आपल्या आशाताई. तर आता आशाताई अशा होत्या की त्यांनी संगीतातल्या कुठल्याही गायन प्रकार त्यांना वर्जन नव्हता. अगदी पॉप पर्यंत त्यांनी सगळा त्यांचा आवाका होता गाण्याचा. पण आपण बरेचदा हिंदी आणि मराठी चित्रपट गीतं आणि भावगीत यावरच आपण बोलतो किंवा आपण गुणगुणतो.
0: बराबर, ती गाणी
1: अगदी पटापट तीच
0: म्हटल्यानंतर चांदणी शिंपीत जाशी असेल,
1: अगदी
0: पाण्यातले पाहता,
1: सगळे ही सगळी आपल्याला गाणी आठवतात. पण त्याच्यापेक्षा आता आपल्याला आपण आपला हेतू काय आहे, मेंदूला सतत सजग ठेवायचा आहे ना, तर त्यामुळे आपण थोडासा त्याला ट्विस्ट देऊया. तर आपण काय करूया, आशाताईंनी गझल प्रकार पण अतिशय समर्थपणे गायल्या होत्या आशाताई.

0: खूप गझला आहेत त्यांच्या, तर आपण ना 10 गझला आठवायचा प्रयत्न करूया.
1: कठीण आहे हो जरा.
0: अशा वेळेला गुगल मावशीची मदत घेतली तरी चालेल बरं का. म्हणजे परत आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आठवतात की उमराव जान मधल्या किंवा ह्या आठवतात, पण त्याच्यापेक्षा थोड्या आणखीन वेगळ्या आठवायचा प्रयत्न करू.
1: गैर फिल्मी.
0: हा, त्याने काय होईल की तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळेल की अशा त्यांच्या आपण गझला होत्या, त्या कदाचित तुमच्या खूप आवडीच्याही होतील. 2-3 कानावर पडल्या, तुम्ही नवीन काहीतरी ऐकलंय, तुमच्या मेंदूला नवीन काहीतरी माहिती मिळाली, तो सुद्धा प्रकार होईल. तर खरंच आठवून बघा सगळ्यांनी, लिहून काढा, गुणगुणून बघा. आपलं आपल्यासाठी म्हणायचंय, कोणी काय आपल्याला हसो काही करू, आपण म्हणायचं. तर हा एक प्रकार करता येईल आपल्याला हलका फुलका गाण्यासंबंधी. सांगू तुम्हाला आणखीन एखादा.
1: हो हो.
0: बर, आता ना आपण भाषेबद्दल नेहमी बोलतो की आपली मराठी भाषा शुद्ध झाली आहे किंवा काही, पण खरं म्हणजे भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं. भाषा ही प्रवाही आहे आणि तिला कुठले कुठले प्रवाह येऊन मिळतात आणि त्यातून वेगवेगळी भाषा नवीन तयार होत असते.
1: म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले
0: शब्द आपल्या भाषेमध्ये अगदी येतात, ते आपलेच बनून जातात. तर आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता आपण इथे आकाशवाणीवर बसलोय, रेडिओ हा किंवा मोबाईलवर आपण इतक्या वेळ बोलतोय, मोबाईल किंवा पेन, तर हे जे शब्द आहेत, मला आता तुम्ही त्याचं मूळ मराठी शब्द सांगा. पो
1: जसं मागे असायचं की ट्रेनसाठी काय स्टेशन, अग्निरथ, जलविश्राम धाम वगैरे.
0: बरोबर. तसे आता मी तुम्हाला साधे उदाहरण दिली की असे शब्द
1: आठवायचे,
0: तर तुम्ही आता असे शब्द आठवा सगळ्यांनी की जे आता आपले मराठीच होऊन गेलेले शब्द आहेत, आपण ते सर्रास वापरतोय. हा, म्हणजे कप, ग्लास, हे जे असे आहेत, असे 50 शब्द तुम्ही आठवायचा प्रयत्न करा.
1: अच्छा,
0: आठवा म्हणजे लिहा.
1: तुम्ही सांगताय उगाच काहीतरी क्लिष्ट मराठी शब्द वगैरे
0: असं नको आपल्याला. कळलं का,
1: म्हणजे वापरतोय तेच.
0: हा, म्हणजे आता रेडिओ हा शब्द खरा इंग्रजी आहे, पण तो आपण मराठी म्हणून वापरतो. मराठी म्हणजे वापरतोच तो आता. तसे आता लिफ्ट,
1: उद्वाहन असं म्हणत नाही
0: म्हणा. असे शब्द, लिफ्ट म्हणा, पेन म्हणा, रेडिओ म्हणा, असे 50 शब्द तुम्ही आता आठवायचा प्रयत्न करा आणि शक्य झालं तर ते वही डायरीत उतरवून काढा.
1: बापरे, खूप सोपं आहे.
0: आपल्याला हेच हवंय ना की आपल्या मेंदूला सतत वेगळ्या प्रकारचं खाद्य द्यायचं आहे.
1: खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. अलकनंदाताई म्हणाल्या तसे असे शब्द 50 शब्द आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं तुम्ही जे वेगवेगळे व्यवसाय आम्हाला गेल्या काही भागात सांगता आहात, त्यातून श्रोते सुद्धा अशा काही नवीन उपक्रमांचा विचार करू शकतील. तर श्रोते हो, असा प्रयत्न तुम्ही सुद्धा करा आणि त्यामध्ये तुम्हाला कसा आनंद मिळाला, कशी गंमत आली, हे सुद्धा आम्हाला नक्की लिहून कळवा. अलकनंदा पाध्ये आपण इथे आलात आणि स्मृतीवर्धन, मेंदूला एक तरतरी ताजं करण्यासाठीचे छान छोटे छोटे सोपे सोपे व्यवसाय तुम्ही सांगितलेत. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण ऐकत होतात स्मृतीवर्धन. अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4 आणि शेवटचा.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक. अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत

0: माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी सुहिता चेतना आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदन.
0: दुपारचं 1 वाजतोय, थोड्याच वेळेत ऐकूया हिंदीतून.
4: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन, सुरीला सफर. ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आणि

युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या आवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांच्या गदारोळातच कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. या विधेयकाचा उद्देश न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवा शर्ती आणि कामकाजात कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणणं हा आहे. राय यांनी लोकसभेत मांडलं तसंच केरळ राज्याच्या नावातल्या बदलाशी संबंधित विधेयक नित्यानंद राय यांनी लोकसभेत मांडलं. मात्र आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. भाजपचे तरुण चुग यांनी पंजाबमधली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था तसंच अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे पंजाबमध्ये 1 वर्षात 89 जणांनी आपला जीव गमावला असूनही पंजाब सरकारनं अंमली पदार्थांविरुद्ध कोणतीही पावलं उचलली नाहीत अशी टीका त्यांनी केली. भाजपचे बाबूभाई जयसंगभाई देसाई यांनी गुजरातमधल्या चांदीपुरा विषाणू रोगाचा मुद्दा उपस्थित केला. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी या आमदारांना त्यांचे आक्षेपार्ह टी शर्ट काढण्यास सांगितले. मात्र आपच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळातल्या कथित सायकल घोटाळ्याबाबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय हातमाग डिझायनर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हातमाग क्षेत्रात डिझायनर्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विणकर आपल्या उत्पादनाच्या डिझाईनमध्ये सुधारणा करून विक्री वाढवू शकतात असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग डिझाईन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयाच्या झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची CBI चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच आज हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ आणि ईशान्य भारतात काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं आज जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्येही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियाच्या निझ्नेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 39 जण जखमी झाले. आज सकाळी युक्रेननं औद्योगिक आणि नागरी सुविधांवर हा हल्ला केला. युक्रेननं गेल्या काही महिन्यात जवळपास दररोज रशियातल्या तेल सुविधांना लक्ष्य केलं आहे. हे शहर रशियातलं महत्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे. इंडोनेशियामधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर, शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सर्वात मोठी आग पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात लागली असून सुमारे 743 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे असंही प्रशासनानं सांगितलं आहे. इंडोनेशियाच्या वन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एल निनोच्या परिस्थितीमुळे ऐन कोरड्या हवामानाच्या काळात जंगल आणि जमिनीला अधिक आग लागण्याचा धोका वाढला आहे. शिकागोमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या विविध 8 घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच परवा पहाटे एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 547.97 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध. आणि पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 18,792 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष 2026-27 साठीच्या

0: 47.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर विकास कामं विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 470 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 75 कोटी आणि एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रमासाठी 2.97 कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली. मागील 3 वर्षातील रखडलेल्या कामांचा आढावा घेत कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी संबंधित विभागांना दिले. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा असे निर्देशही देण्यात आले. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची तर उपाध्यक्षपदी निर्मला मरकडे यांची बिनविरोध निवड झाली. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 18,792 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 116.04 कोटी रुपये रक्कम संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या 2,03,283 पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफीसाठी विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत 1,07,505 शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या 68,347 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. जालना जिल्ह्यात सुमारे 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपातली पिकं कोमेजू लागली होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरीपातल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. आता पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान जिल्ह्याचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान 603.10 मिलीमीटर असून आतापर्यंत 384.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या 68% इतकं आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक झाली. शासनानं 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंधारणांच्या कामांबाबत मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विभागामार्फत जालना जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामं विहित मुदतीत पूर्ण करावीत, तसंच एल्निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामं आणि अतिवृष्टीमुळे बाधित योजनांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दरम्यान राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बदनापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल आणि संशोधन उपक्रमांची पाहणी केली. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकडे उपवर्गीकरण रद्द करून SC समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा शहरातल्या प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याच मागणीसाठी जाफराबाद, परतूर, भोकरदन, अंबड, बदनापूर इथंही काढण्यात आलेल्या मोर्चात आंबेडकरी समाजानं मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. जालना शहराचं आराध्य दैवत आणि प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हाभरातल्या भाविकांनी शहरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान जालना शहरासह जिल्ह्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

सही।

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा संसद आजही गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झारखंड मध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली मात्र नीट पेपर फुटीप्रवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्य

सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या कारवाईसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेच्या कामकाजातही अडथळे आले. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे 2:15 वाजेपर्यंत वारंवार तहकूब होत राहिलं. दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. राज्यसभेत सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममधून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआयमार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः जेएसएससी सीजीएल परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरसह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना एकूण 462,81,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्ज खात्याचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि विकसित भारताचं ध्येय साकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आज मुंबईत, उद्या पुण्यात तर 13 तारखेला संभाजीनगर इथल्या तिरंगा रॅलीत आपण उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोर

0: सातारा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी तीन विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं हे या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. बीड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 2025 साली झालेल्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांनी खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा आरोप मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर अंबुरे यांचं प्रमाणपत्र रद्द केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. मात्र रेखा अंबुरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण बीड जिल्हा प्रशासनानं दिल्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे. जगभरातल्या विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत माहिती करून देण्याच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या युरोप आणि चीनच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवाचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलव शमी राव यांनी केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा. कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की लिखी कहानी तेतर. कहना न होगा कि प्रेमचंद ने अपने समय के समाज में जो कुछ भी देखा उसका हूबहू सजीव चित्रण भी किया, जो आज के समय में हमें रास्ता दिखाने का भी काम करता है. लड़कियों के जन्म को लेकर बनी हुई मानसिकता और घोर निराशा व चिंता को देखते हुए एक लेखक ने इस कहानी के माध्यम से सभी को आगाह करने का प्रयास किया है. तेतर नाम की कहानी में लेखक ने 3 लड़कों के बाद जन्म लेने वाली लड़की का उल्लेख किया है, जिसे पहले से ही हमारे पुरुष प्रधान समाज में एक आफत और चिंता के रूप में देखा जाता है. कहानी में मुख्य रूप से समाज में एक तेतर लड़की को लेकर फैले हुए अंधविश्वास पर चोट की गई है, जो कहीं न कहीं

मंडळी, आजचा आपला विषय हा ऐकायला थोडासा मजेशीर आहे, पण तितकाच विचार करायला लावणार आहे. आणि आपला विषय आहे, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आपल्याशी बोलता आलं असतं तर. म्हणजे कल्पना करा, एक दिवस तुमचा मोबाईल तुमच्या समोर आला आणि हसत म्हणाला, आज मी नाही बोलणार, आज तुझी सर्च हिस्ट्री बोलेल. काय होईल? कदाचित आपण थोडेसे गोंधळून जाऊ, कारण सर्च हिस्ट्री म्हणजे फक्त इंटरनेटवर शोधलेले शब्द

नसतात. ती आपल्या कुतूहलाची डायरी असते, आपल्या भीतीची साक्षीदार असते, आपल्या स्वप्नांची पहिली पायरी असते. आणि अनेकदा आपल्या मनातले असे प्रश्न तिला माहीत असतात जे आपण कुणालाही कधीही विचारलेले नसतात. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे का की लहानपणी आपण किती निरागस प्रश्न विचारायचो? म्हणजे आकाश निळं का दिसतं, चंद्र आपल्या मागे का येतोय, मासा झोपतो का, इंद्रधनुष्यात सातच रंग का असतात? पूर्वी हे प्रश्न आई बाबांना, आजी आजोबांना किंवा शिक्षकांना विचारले जायचे. पण आज अनेक मुलांचा पहिला शिक्षक म्हणजे इंटरनेट. कुतूहल बदललेलं नाहीये, फक्त प्रश्न विचारण्याचं माध्यम बदललंय. आणि खरं सांगायचं तर कुतूहल ही माणसाच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. वैज्ञानिक शोध असो, नवीन कला असो किंवा एखादा छोटासा घरगुती प्रयोग, प्रत्येकाची सुरुवात ही एका साध्या प्रश्नापासूनच होतं. हे असं का? पण जर तुम्ही नोटीस केलं असेल तर जसजसं आपलं वय वाढत जातं ना, तसतशी सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते. म्हणजे एकेकाळी डायनोसॉर किती मोठे होते असं प्रश्न विचारणारी व्यक्ती काही वर्षांनी 10वीचा अभ्यास कसा करायचा, करिअर कोणतं निवडायचं, इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासानं कसं बोलायचं किंवा पहिल्या पगाराचं नियोजन कसं करायचं, आणि कधी कधी तर रात्री उशिरा, हा झोप का लागत नाहीये, स्ट्रेस कसा कमी करू, एम आय गुड इनफ, हे प्रश्नही सर्च हिस्ट्रीमध्ये दिसतात. आणि इथेच लक्षात येतं, मोठं होणं म्हणजे फक्त वय वाढणं नसतं, तर मोठं होणं म्हणजे प्रश्न बदलत जाणं. मंडळी, काही वेळा तर सर्च हिस्ट्री इतकी मजेशीर असते की आपण पुन्हा जेव्हा ती पाहतो तेव्हाच असायला येतं. म्हणजे चहा पटकन थंड कसा करावा, भजी कुरकुरीत कशी बनवायची, प्रोजेक्ट आहे पण तो 5 मिनिटात पूर्ण करायचा आहे, कसा करू, ट्रेन चुकली आहे आता काय करू, आज पाऊस पडणार आहे का, सुट्टीच्या दिवसाचे काही तास वाढवून मिळतील का, हे प्रश्न ऐकले तरी हसू येतं. पण याच प्रश्नांमध्ये आपलं रोजचं आयुष्य दडलंय. कारण सर्च हिस्ट्री परिपूर्ण माणसाची नसते, ती खऱ्या माणसाची असते, ज्याला भूक लागते, जो उशीर करतो, जो चुका करतो आणि जो शिकत राहतो. आज सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर दिसतं, पण सर्च हिस्ट्री मात्र वेगळीच गोष्ट सांगते. ती सांगते की प्रत्येक जण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येकाला काहीतरी समजून घ्यायचंय, प्रत्येकाच्या मनात न बोलले गेलेले अनेक प्रश्न आहेत. आणि हीच गोष्ट आपल्याला एकमेकांशी जोडते. आपण सगळे वेगवेगळे असलो तरी शिकण्याची इच्छा मात्र सारखीच असते. म्हणूनच पुढच्या वेळी सर्च बॉक्स उघडाल ना, तेव्हा एक क्षण थांबा, स्वतःला विचारा, आज मी काय शोधतोय, फक्त उत्तर की स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न, कदाचित दोन्ही.

मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही प्रश्न असे असतात जे आपण कुणालाच विचारत नाही. मित्रांनाही नाही, आई बाबांनाही नाही, शिक्षकांनाही नाही. पण रात्री सगळे झोपल्यानंतर खोलीत शांतता असताना मोबाईलचा पडदा उजळतो आणि आपण ते प्रश्न सर्च बॉक्समध्ये टाईप करतो. मी एवढा थकल्यासारखा का वाटतोय? चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण कसं बनायचं? अपयश कसं पचवायचं? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? हे प्रश्न केवळ माहिती मिळवण्यासाठी नसतात, ते आपल्या मनाचा आरसा असतात. प्रत्येक सर्चच्या मागे एक भावना असते, कधी भीती, कधी आशा, कधी गोंधळ, तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची तयारी. काय ना, वाढत्या वयाचं एक वैशिष्ट्य असतं, प्रश्न बदलतात पण उत्तरांचा शोध कधीच थांबत नाही. बालपणी आकाश निळं काय हा प्रश्न असतो, तर तरुणपणी माझं भविष्य कसं असेल हा प्रश्न असतो, आणि त्याही पुढे जाऊन

मी समाधानी आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजेच आयुष्याचा प्रवास हा उत्तरांचा नसून प्रश्न अधिक अर्थपूर्ण होत जाण्याचा प्रवास असतो. आपण अनेकदा असं समजतो की ज्यांचं आयुष्य व्यवस्थित दिसतं त्यांना कोणतेच प्रश्न नसतात, पण वास्तव अगदी वेगळं आहे. प्रत्येक व्यक्ती काही ना काही शोधत असते. एखादा स्वतःची ओळख शोधत असतो तर एखादा योग्य करिअर मार्ग, एखादा मनशांती तर एखादा फक्त कोणीतरी त्याला समजून घेईल ही भावना. मित्रांनो, कुतूहल ही केवळ माहिती मिळवण्याची सवय नाहीये तर ती जगण्याची वृत्ती आहे. जगातील अनेक मोठे शोध, नवनवीन कल्पना, वैज्ञानिक संशोधन, साहित्य, कला, संगीत या सगळ्यांची सुरुवात एका साध्या प्रश्नापासून झाली आहे. हे वेगळं करता येईल का, किंवा यामागचं कारण काय असेल बरं? पण आजच्या डिजिटल युगात आणखी एक गोष्टही आपण लक्षात ठेवायला हवी. इंटरनेट आपल्याला हजारो उत्तरं देऊ शकतो, पण योग्य प्रश्न विचारण्याची कला मात्र आपल्यालाच शिकावी लागते. प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही, म्हणून जिज्ञासेसोबतच विवेकही तितकाच महत्वाचा. विश्वासार्ह स्रोतांचा वापर करणं, माहितीची पडताळणी करणं आणि स्वतः विचार करणं ही सवय आजच्या तरुणांसाठी म्हणजेच आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. पण खरंच जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आवाज असता तर ती कदाचित आपल्यावर हसली असती, काही गोष्टींवर तर आपली खिल्लीही उडवली असती, पण त्याचवेळी तिनं आपल्याला एक प्रेमळ आठवणही करून दिली असती. तू प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलास, काही वेळा चुकलीस, काही वेळा पुन्हा सुरुवात केलीस, पण प्रश्न विचारणं कधीच सोडलं नाहीस आणि म्हणूनच तू सतत प्रगतीच्या मार्गावर चालतेस. मित्रांनो, आपण अनेकदा असं म्हणतो की मोबाईलला आपल्याबद्दल सगळं माहीत असतं, पण खरं पाहिलं तर मोबाईलला आपल्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्याला माहीत असतात ते फक्त आपण टाईप केलेले शब्द, त्या शब्दांमागची भावना, भीती, आशा आणि स्वप्न, ती मात्र फक्त आपल्यालाच माहीत असतात. म्हणजे कल्पना करा, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला भावना असत्या तर ती कदाचित असं म्हणाली असती, मी तुझी मार्कशीट पाहिली नाहीये, पण परीक्षेच्या आदल्या रात्री लास्ट मिनिट रिव्हिजन किती वेळा शोधलं होतंस हे मला नक्की आठवतंय. किंवा मी काही तुझा रेझ्युमे लिहिला नाहीये, पण इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासानं कसं बोलावं हा प्रश्न तू मला किती वेळा विचारलायस हे मलाच माहितीये. किंवा मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले नाहीयेत, पण अपयशातून पुन्हा सुरुवात कशी करावी हा शोध मला अजूनही आठवतोय. आणि कदाचित ती हसत हेही म्हणाली असती, तू जितकी स्वतःला कमकुवत समजतेस ना तितकी तू कधीच नव्हतीस, कारण हार मानणारी व्यक्ती ही प्रश्न विचारत नाही आणि प्रश्न विचारणारी व्यक्ती ही कधीच हार मानत नाही, कायम पुढे जाण्याचा मार्ग शोधत असते. मंडळी, आपल्या सर्च हिस्ट्रीमध्ये केवळ माहिती नसते, तिथे आपल्या आयुष्याचा प्रवास दडलेला असतो. एक दिवस आपण शोधतो बेस्ट स्कूल्स नियर मी, काही वर्षांनी बेस्ट कॉलेजेस, नंतर बेस्ट करिअर ऑप्शन्स, मग होम लोन कॅल्क्युलेटर, बेबी नेम, रिटायरमेंट प्लॅनिंग. वय बदलतं, पण त्याबरोबर सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते, म्हणूनच ती केवळ डिजिटल नोंद नसते, ती आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची शांत साक्षीदार असते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं काही क्षणात देतं, पण अजूनही काही प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरं कोणतंही सर्च इंजिन देऊ शकत नाही. मी खरोखर आनंदी आहे का? माझं खरं स्वप्न काय आहे? मी कोणासाठी जगतेय? या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवरही नाही आहेत, ती आपल्या अनुभवांमध्ये, नात्यांमध्ये, चुका स्वीकारण्यात आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यात सापडतात. काय ना, आज माहिती मिळवणं सोपं झालंय, पण शहाणपण मिळवण्यासाठी अजूनही अनुभवांची गरज असते.
एका क्लिकवर हजार

हजारो उत्तर मिळू शकतात, पण योग्य उत्तर निवडण्यासाठी विचार करण्याची सवय लागते. म्हणूनच डिजिटल युगात जगताना कुतूहल जपा, पण त्यासोबत विवेकही जपा. माहिती घ्या, पण तिची पडताळणी करा. नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, पण माणसांशी संवाद साधणं विसरू नका, कारण सर्च हिस्ट्री तुमचे प्रश्न जपेल, पण तुमच्या आयुष्याच्या कथा तुमची माणसंच जपतील. तेव्हा आज रात्री मोबाईल हातात घेतल्यावर एक गोष्ट आपण नक्की करूया, ती म्हणजे आपली सर्च हिस्ट्री पाहूया. म्हणजे असं हसण्यासाठी किंवा वाईट वाटून घेण्यासाठी नाही आ, तर आपण किती शिकलोय, किती बदललोय आणि किती पुढे आलोय याची स्वतःला आठवण करून देण्यासाठी. कदाचित तिथे आपल्याला आपली बालपणीची उत्सुकता दिसेल, तरुणपणातली धडपड दिसेल, एखादं अपयश दिसेल, एखादं मोठं स्वप्नही दिसेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची आपली सातत्यपूर्ण इच्छा दिसेल. कारण सर्च हिस्ट्री आपल्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करत नाही, ती फक्त हे सांगते की आपण आयुष्यभर शिकणारी, शोध घेणारी आणि स्वप्न पाहणारी व्यक्ती आहोत. त्यामुळे प्रश्न विचारणं थांबू देऊ नका, कुतूहलता जिवंत ठेवा आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका. कारण प्रत्येक शोध आपल्याला फक्त उत्तरांपर्यंत नेत नाही, तर स्वतःपर्यंतही घेऊन जात असतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापेनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
7: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
6: आणि लाइट बिलाचे
7: आता 0 रुपये कसे देऊ?
6: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आता, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
7: हो हो, नक्की। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। PM सूर्य घर .gov.in।

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या आणि शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरुच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळेल. तसंच या विधेयकाद्वारे यूपीआय वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहील. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शकता आणि सक्षमता, तसंच सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही यात आहे. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये, जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अंगीकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे.

अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी प्रधानमंत्र्यांसमोर मांडले अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. नीट परीक्षेबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचं व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्रात अडचणींबाबत प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आणि ठोस पावलं उचलू असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं पवारांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढच्या उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतर 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. युवकांनी आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवा भारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज नाशिक इथं आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताची समृद्ध सांस्कृतिक विरासत जपणारं अमूल्य ज्ञान आहे असंही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स यांनी आज विविध मागण्यांसाठी नागपुरात संयुक्त जेल भरो आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला आणि जेल भरो आंदोलन केलं. शाळा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांनी आज यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. वणीच्या परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची तातडीनं नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. राज्यातले कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभेनं आज धुळ्यात जेल भरो आंदोलन केलं. यामुळे धुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत महानवर यांना आज ब्रिगेडियर SPS रौतेला यांच्या हस्ते मानद कर्नल ही पदवी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षण क्षेत्राचं उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसंच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र या पद्धतीनं पीक पेरणी करायला

0: शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यानं पेरणीचं प्रमाण वाढलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई,
2: हां
1: हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, जंत संसर्गाबाबत समाजात व्यापक जागृती घडवून आणण्यासाठी आज देशभर राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन पाळला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंत संसर्गामागची कारणं, उपचार, आरोग्यविषयक आव्हानं आणि इतर संबंधित पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, सुदृढ आणि सक्षम पिढीच्या जडणघडणीसाठी बालकांचं आरोग्य आणि योग्य पोषण अत्यंत महत्वाचं असतं. मात्र याच बालकांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीला जंत संसर्ग छुपं आव्हान ठरू शकतो. खरं तर लहान मुलांच्या पोटात जंत निर्माण होणं ही तशी सामान्य बाब मानली जाते. मात्र जंत संसर्गाची समस्या केवळ लहानच नाही तर 19 वर्षापर्यंतच्या मुलांमध्येही आढळू शकते. दुसरीकडे बहुतांश मुलांसाठी ही समस्या तशी तात्पुरतीच ठरते, त्यामुळेच या समस्येकडे दुर्लक्ष होण्याचा धोकाही वाढतोच. काही बालकांसाठी ही समस्या गंभीर देखील ठरू शकते. याच अनुषंगानं या समस्येचं स्वरूप आणि संभाव्य परिणामांविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश वैद्य.
1: जंत असण्याचं प्रमाण म्हणजे जंताचा प्रादुर्भाव किंवा कुर्मीचा प्रादुर्भाव हा आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात अजूनही आढळतो. अशी एक एस्टिमेशन आहे अंदाजे की ऑलमोस्ट 27-30% मुलांना पोटात जंत असतात आणि ही जी समस्या आहे हा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होत चाललाय पण अजूनही बऱ्याच प्रमाणात तो दिसतो. जिथे जिथे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता चांगली आहे, शौचालय चांगली आहे, तिकडे हा प्रादुर्भाव निश्चित प्रमाणात कमी होतो. आणि एक नॅशनल डिवर्मिंग डे म्हणजे प्रत्येक मुलाला जंतुनाशक औषध द्यायचं हा प्रकल्पामुळे सुद्धा हा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी कमी झालाय, पण तरी सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात अजून आपल्या देशात हा प्रादुर्भाव दिसतो. आता ह्याची कारणं मेनली 2-3 आहेत. एक मी म्हटलं तसं जिथे जलनिसरण चांगलं नाहीये, जिथे ओपन अजून बऱ्याच ठिकाणी गावामध्ये उघड्यावर जिथे शौचालय असतात, शौच केली जाते म्हणजे शौचालयाचं नीट सोय नसते, ते एक कारण असू शकतं. आणि ते जेव्हा पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं तर त्यांनी जंतांची अंडी पसरण्याचे चान्स जास्त असतात. दुसरं आहे की मुलं बेअरफूट काही न घालता जेव्हा चिखलात जातात तेव्हा ती अंडी त्यांच्यातून लार्वे निघतात आणि ते त्यांच्या स्किन मधून त्यांच्या चामडीतून आत जाऊन जंत होऊ शकतात. आणि तिसरं कारण आहे की आपण उदाहरणार्थ हे पाणी भाज्या वगैरे कल्टिवेट करण्यासाठी वापरलं जातं आणि जेव्हा त्याची अंडी अस्वच्छ प्रमाणात जेव्हा त्या भाज्या वापरल्या जातात तेव्हा ती अंडी कधी कधी त्या भाज्यांमध्ये अडकलेली असतात आणि ती माणसांच्या पोटात जातात. तर बेसिकली हे जे ट्रान्समिशन होतं जंताचं हे अस्वच्छ कंडिशन्समुळे जास्त होतं आणि जिकडे स्वच्छताकडे जातीने लक्ष दिलं जातं तिकडे हे प्रमाण निश्चित कमी आहे. आता ह्या जंतूंचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो? बेसिकली जंत हे पॅरासाइट आहे, ते मुलांच्या आतडीमध्ये असतं आणि जेव्हा जे काही न्यूट्रियंट गोष्टी आहे, जे काही त्यांना जे अन्न खातात त्याच्यातला एक भाग हे जंतू नष्ट करतात. त्याच्यामुळे मुलाला ते न्यूट्रिशन कमी मिळतं, मुलाला तो आहार कमी मिळतो आणि त्यांच्या वाढीवर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट, काही स्पीशीज ऑफ जंत आहेत की ज्याच्यामुळे ते रक्त ते शोषतात आतडीमध्ये आणि त्याच्यामुळे मुलांना आयर्न डेफिशियन्सी अनिमिया होतो. भारताने एक मोठा प्रोग्राम हाती घेतलाय म्हणजे अनिमिया मुक्त भारत. त्याच्यामुळे त्याचा एक महत्वाचा पैलू आहे की जंतुनाशक औषध द्यायचं आणि त्यांनी जी जंत असतात की ज्याचे जे आपलं रक्त शोषतात त्यांचं नष्ट

0: केला तर हिमोग्लोबिनचं प्रमाण मुलांमध्ये वाढू शकतं. एक भाग तो झाला. दुसरा भाग आहे की जंतजन जिथे बऱ्याच बहुसंख्य प्रमाणात असतात आणि तेही काही काही मुलांमध्ये असतं, तिकडे आतडीमध्ये ब्लॉक होऊ शकतो आणि एवढं ब्लॉक होतं की मुलांना पोटात उलट्या सुरू होणं, पोट फुगणं, पोटात दुखायला लागणं, तर हे सगळं राऊंड वर्म्समुळे होत असतं. पण त्याचा सोपा उपाय आहे की नेमाने जंतुनाशक औषधं, म्हणजे जे राऊंड वर्म्स म्हणजे आपण म्हणतो, त्यांच्यासाठी औषधं रेग्युलरली द्यायला पाहिजेत. ह्याच्यावर गव्हर्नमेंटने नॅशनल डिवर्मिंग डे नावाचं सुरू केलंय की दर 6 महिन्यांनी प्रत्येक मुलाला दर 6 महिन्यातून एकदा जंताचं औषध दिलं जातं. जसं मूल मोठं होतं ते 6 ऐवजी 12 महिन्यांनी देऊ शकतो, पण नेमाने आपण ते औषध दिलं पाहिजे 23-24 महिन्याच्या एज पर्यंत. जास्त महत्वाचं आहे कमीत कमी वर्षातून एकदा किंवा दोनदा हे जंतनाशक औषध अल्बेंडाझॉल हे देणं गरजेचं आहे. जर आपण या गोष्टीवर लक्ष दिलं आणि आपलं सॅनिटेशन म्हणजे आपलं जल निसरण चालू केलं, स्वच्छता ठेवली आणि शौचालयाचा वापर अधिक अधिक केला, तर हा जंतांचा जो प्रश्न आहे हा बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. पण तोपर्यंत तरी हे महत्वाचं आहे की जी मुलं त्या वयोगटातली आहेत त्यांना जंतुनाशक औषध रेग्युलर इंटरवलने देणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, लहान बाळांसाठी जसं जन्मापासून नियोजित लसीकरण असतं तशी जंतावर सध्या तरी कोणतीही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. मात्र तरीही यावर अल्बेंडाझोल या अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी गोळीचा औषधोपचार केला जातो. महत्वाचं म्हणजे पोटातले जंत अॅनेमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेलाही कारणीभूत ठरू शकत असल्यानं केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं अॅनेमिया मुक्त भारत आणि राष्ट्रीय जंतनाशक मोहिमा देखील परस्परांसोबत जोडून राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जंतसंसर्गावरील औषधोपचाराविषयी सविस्तर माहिती देत आहेत बालरोग तज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
2: जंत विरोधातील औषधोपचार हा सरकारच्या माध्यमातून मोफत औषधाद्वारे उपलब्ध आहे आणि हे औषध आहे टॅबलेट अल्बेंडाझॉल, ज्याची स्ट्रेंथ 400 मिलीग्रॅम आहे आणि ही गोळी तोंडावाटे घेणे जरुरीचे असते. वयाप्रमाणे त्याची योग्य ती मात्रा घेणे आवश्यक आहे. जर मुलाचं वय 1 ते 2 वर्षापर्यंत असेल तर अर्धी गोळी म्हणजे 200 मिलीग्रॅम मात्रा दिली जाते. ही गोळी चावून खाणे अपेक्षित आहे किंवा त्याची पावडर करून ती देणं जरुरीचं आहे. गोळी ही गिळायची नाही आणि जर वय 2 वर्षापासून 19 वर्षापर्यंत असेल तर त्याची मात्रा 400 मिलीग्रॅम एवढी दिली जाते. जर एखादं मूल 2 वर्षाच्या वरती वयानी असेल पण वजन 10 किलोच्या पेक्षा कमी असेल तर अशा मुलांना 200 मिलीग्रॅम म्हणजे अर्धी गोळीच दिली जाते. तसेच हे जशी गोळी आहे तसं आपल्याकडे लिक्विड प्रिपरेशन पण आहे आणि त्याच्यामध्ये 5 ml मध्ये 200 मिलीग्रॅम असतं आणि 10 ml मध्ये 400 मिलीग्रॅम असतं. तर ज्यांना गोळी चावून खाणं जमत नसेल तर अशांना आपण हे लिक्विड दिलं तरी चालू शकतं. आता हे औषध देण्यासाठी आपल्याकडे जो लसीकरणाची फॅसिलिटी आहे की जे भारत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेंटर सरकारी यंत्रणेमध्ये लस टोचली जाते अशा ठिकाणीही दर 6 महिन्यांनी हे औषध दिले जाते. जेव्हा ते बाळ लसीकरणाला येते आणि त्याच्यामध्येही अल्बेंडाझॉल हेच औषध दिलं जातं आणि ते द्रव रूपामध्ये म्हणजे लिक्विड मध्ये उपलब्ध आहे. ज्या मुलांना जंताचा त्रास असतो त्याच्या बरोबरीने अनिमिया होण्याची शक्यता वाढते. मग अशासाठी भारत सरकारने पोषण अभियाना अंतर्गत 2018 मध्ये अनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम कार्यान्वित केलेला आहे आणि त्याच्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या आहेत आणि आता राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट. त्याच्या बरोबरीनेच नॅशनल आयन प्लस इनिशिएटिव्ह हे सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयातील मुलांना म्हणजे 6 महिने ते 5 वर्ष, 5 वर्ष ते 9 वर्ष आणि 10 वर्ष ते 19 वर्ष आणि त्याचबरोबर कमी वजनाची जी मुलं असतात जन्माला आलेली त्यांना आयर्न रिच फूड आणि त्याचबरोबर आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या या प्रतिरोधक म्हणून दिल्या जातात. तर या अंतर्गत जर ते बाळ 6 महिने ते 5 वर्षाच्या वयोगटात असेल तर त्यांच्यासाठी सिरप आहे की ज्याच्यामध्ये 20 मिलीग्रॅम आयर्न आणि 100 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड असतं

0: आणि यातलं 1 ml आठवड्यातनं दोनदा दिलं जातं, असे मिनिमम 8 डोसेस दिले जातात. आणि हे कोण देतं तर अंगणवाडी वर्कर्स, आशा हे ते औषध मुलांना देतात. त्याचबरोबर 5 ते 9 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना एक गोळी दर आठवड्याला 45 मिलीग्रॅम आयर्न आणि 400 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड दिलं जातं, जे अंगणवाडीमध्ये किंवा शाळेत दिलं जाईल. आणि 10 ते 19 वर्ष वर्षाची जी मुलं आहेत त्यांना एक गोळी दर आठवड्याला 60 मिलीग्रॅम आयर्न आणि 500 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड हे शाळांमध्ये किंवा शाळेच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या अंगणवाडी वर्कर सेंटर्स असतात तिथे मिळतं. आणि आता नवीन जे 2026 साली त्याच्यात सुधारणा झाली आहे, तर ते म्हणजे जे कमी वजनाची बाळं जन्माला येतात तर त्यांना वयाचे 2 महिने झाल्यानंतर आयर्न सप्ली सप्लिमेंट लोह हे दिलं जातं, लोहाच्या गोळ्या किंवा सिरप, आणि ते 2 मिलीग्रॅम पर kg पर डे असं दिलं जातं. आणि हे सगळं करताना आपल्याला ह्याच वयोगटात जंतांचा त्रास होतो, त्याच्यासाठी अल्बेंडाझॉल ही वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे दिलं जातं. तर नुसतंच जंत प्रतिरोधक औषध न घेता त्याबरोबर जर अनिमिया असेल तर आयर्न आणि फॉलिक ऍसिड सुद्धा सरकार मार्फत जे मोफत दिलं जातं ते अनिमिया मुक्त भारत अभियाना अंतर्गत लोकांनी त्याही प्रोग्रॅमचा फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, अनेकदा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतरही मुलांमध्ये जंत संसर्गाची समस्या पुन्हा उद्भवताना दिसते. म्हणूनच केवळ औषध देण्यापुरतं मर्यादित न राहता बालकांच्या वागण्या बोलण्यातले सूक्ष्म बदल वेळेत टिपणं आणि संसर्ग पुन्हा होऊ नये म्हणून कौटुंबिक पातळीवर खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं ठरतं. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
0: दरवर्षी प्रमाणे आज 10 ऑगस्ट 2026 रोजी भारतामध्ये राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन साजरा केला जातो. आपल्याला जर जंताची समस्या आपल्या मुलांमध्ये होऊ नये असं वाटतं तर ह्याच्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे ह्या प्रादुर्भाव होतो आपल्यामध्ये हे जाणून घेणं गरजेचं आहे. माणसांमध्ये जर त्यांचा संबंध दूषित माती, पाणी किंवा अन्नाच्या माध्यमातून व त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता न बाळगल्या कारणाने होतो. राऊंड वर्म, हुक वर्म, विप वर्म आणि पिन वर्म या दूषित मातीतून आणि पाणी आणि अन्नातून जाणाऱ्या जंतांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वात प्रथम स्वतः स्वच्छ राहून व आपल्या मुलांना काही सोप्या गोष्टी करण्यासाठी समजावून सांगणे गरजेचे वाटते. या गोष्टी अशा की हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना अनवाणी न जाता पायात चप्पल किंवा बूट घालणे, जेवणा आधी हात स्वच्छ धुणे, उघड्यावर ठेवलेले जे अन्न असतं त्याचं सेवन न करणं किंवा माशा बसत असतील असं ते अन्न न खाणं, त्याचबरोबर आपण बाजारातून ज्या भाज्या आणि फळं घेतो तर त्याचं सेवन करण्याआधी त्या स्वच्छ धुणे गरजेचे वाटते. उघड्यावर शौच न करणे, स्वच्छ पाणी पिणे, तसंच हाताची व पायाची जी नख वाढलेली असतात ती योग्य रीते वेळोवेळी कापणे, शक्यतो शिळे अन्न न खाणे आणि त्याचबरोबर शौच करून आल्यावर हात स्वच्छ धुणे. जर पिनवर सारख्या जंत झाले असतील तर घरात वापरत असलेले ज्या चादर आहे, गोधडी आहे, त्या सर्व आपल्याला स्वच्छ धुणे आणि घरातील सर्व व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्वच्छता बाळगून योग्य ती औषधोपचार करणे गरजेचे आहे. जर एखाद्या मुलाला जंताच्या प्रादुर्भावामुळे

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.

मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे सोमवार, भारतीय सौर, 19 श्रावण, शके 1948, अर्थात दिनांक 10 ऑगस्ट 2026. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया पशुधनातील लाळ्या खुरकूत रोग कारणं आणि उपाय याविषयी. डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या गीतानं.

0: मंडळी, या गीतानंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया पशुधनातील लाळ्या खुरकूत रोग कारणं आणि उपाय याविषयी डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड, सहायक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण पशुधनाचं संगोपन देखील करतो आणि पशुधनाचं संगोपन करत असताना त्यातील काही दुधाळ जनावरं असतात, त्या दुधाळ जनावरांपासून आपण दुग्ध व्यवसाय करतो, शेळी पालन करतो, वराह पालन करतो, कुक्कुटपालन करतो, असे वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय करून आपण आपली शेती करत असतो. मंडळी, जेव्हा आपण शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुसंगोपन करतो तेव्हा आपण या पशुधनाची खूप आपल्या लेकराप्रमाणे काळजी घेतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. मंडळी, आपण जरी खूप चांगली काळजी घेतली तरीही आपलं पशुधन जे आहे एखाद्या ना एखाद्या आजारानं आजारीही पडू शकतं याचीही शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यातील एक आजार जो म्हणजे आपल्या पशुधनाला वर्षभर होणारा आजार म्हणता येईल तो म्हणजे आहे लाळ्या खुरकूत. मंडळी, लाळा खुरकूत जर आपल्या पशुधनाला झाला तर आपणही खूप परेशान होतो, बेजार होतो, आपलं पशुधन देखील खूप आजारानं त्रस्त होऊ शकतं, त्याचं आपल्यावरही परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळं आपल्या शेती व्यवसायावर, आपल्या पशुधनावर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. आणि हा परिणाम होऊ नये, आपलं पशुधन निरोगी राहावं या अनुषंगानं आज आपण आजची ही चर्चा करणार आहोत. आणि आजचा जो विषय आहे हा आहे आपल्या पशुधनातील लाळ्या खुरकूत या रोगाची कारणं आणि लक्षणं तसंच उपाय याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड सर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग जिल्हा नांदेड. तेव्हा आज आपण आपल्या पशुधनाला होणारा जो लाळ्या खुरकूत रोग आहे याची कारणं काय असतात, त्यावर उपाय काय केल्या जातं, त्याची लक्षणं काय असतात आणि त्याच्यावर उपाय काय केले जातात याबद्दल आपण निश्चितच सरांशी चर्चा करूयात. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड सरांचा मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर, शेतकरी बांधव शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुधनाचा देखील सांभाळ करत असतात आणि हा सांभाळ करत असताना त्यातील काही दुधाळ जनावरही असतात, काही कुक्कुट पक्षी असतात, काही शेळ्या असतात, हे सगळं करून आपण शेती करत असतो आणि पुढील वाटचाल आपण नेहमी करत असतो. परंतु सर, अगोदरही सांगितल्याप्रमाणे जर आपल्या पशुधनाला आजारानं त्रस्त झालं आपलं पशुधन तर त्याचा परिणाम पशुधनावरही होत असतो, त्याच्या आरोग्यावरही होत असतो आणि पर्यायानं आपल्या शेतकरी बांधवांवर सुद्धा होत असतो. सर, आपण जो विषय ठेवलेला आहे अर्थात FMD अर्थात पशुधनातील लाळा खुरकूत या रोगाचे कारण आणि उपाय, तेव्हा सर याविषयी चर्चा करत असताना मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की आपल्या पशुधनाला होणारा जो लाळ्या खुरकूत हा रोग आहे, हा लाळ्या खुरकूत रोग म्हणजे नेमकं काय हे आमच्या शेतकरी बांधवांना सांगा सर.
1: लाळ्या खुरकूत हा अत्यंत महत्वाचा असा संसर्गजन्य व आर्थिकदृष्ट्या महत्वाचा मानला जाणारा विषाणूजन्य आजार आहे. या आजारामध्ये विषाणू पिकोर्ना व्हायरेडी नावाच्या फॅमिलीमधून येणारे विषाणू जे आहेत त्याच्यामुळे हा आजार होऊ शकतो. आणि हा आजार जे आपले पाळीव प्राणी आहे त्यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर हे जे पाळीव प्राणी आहेत ज्यांचे खुरं दुभंगलेले आहेत अशा पशूंमध्ये हा आजार आपल्याला प्रामुख्याने आढळून येतो. तसेच काही वन्य प्राणी यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो, जसे की हरिण, काळवीट वगैरे ज्यांचे खूर दुभंगलेले आहेत अशा प्राण्यांना हा आजार होऊ शकतो.

0: अच्छा बरं सर, हा आजार होतो याची कारणं काय काय आहेत? बरं,
1: याची कारण जी आहे, जनावराची ज्यावेळी प्रतिकार शक्ती कमी झालेली असते अशा वेळी विविध आजार जे निसर्गामध्ये येतात, तर प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे येणारे जे विषाणूजन्य आजार आहेत तर त्यामध्ये हा आजार आहे. याच्यामध्ये जे विषाणू आहेत त्याचे वेगवेगळे गट आहेत, त्यामध्ये ओ, ए, सी, एसिया 1, सॅट 1, सॅट 2, सॅट 3 अशा प्रकारचे विषाणू याला कारणीभूत आहे.
0: खूप छान सर. बरं सर, हा जो लाळ्या खुरकुत रोग आहे आपल्या पशुधनाला होणारा, तर या रोगाचा सर प्रसार कसा होतो? बरं,
1: या रोगाचा जो प्रसार आहे, विषाणूचा जो शिरकाव झाला त्या जनावराच्या लाळेमधून जनावराचे जे ये जंतूचे विषाणू जे आहेत ते दुसऱ्या जनावरापर्यंत पसरतात. त्यामध्ये लाळेमधून, नाकातील व डोळ्यातील स्त्रावामधून, दुधामधून सुद्धा याचे विषाणू पसरू शकतात. शेण व मूत्रातून आणि रोगामुळे झालेल्या जे फोड असतील ते फुटलेल्या फोडाच्या द्रवामधून विषाणू बाहेर पडतो. याशिवाय चारा, पाणी आणि आपल्या संपर्कात असलेली जी वाहने आहेत वाहतूक करण्यासाठी त्या साधनामधून सुद्धा या विषाणूंचा प्रसार होतो. आपण वापरत असलेले कपडे, पादत्राणे यांच्यामार्फत किंवा आपल्या संपर्कात असलेली उपकरणे, पशुपालक आणि कर्मचारी यांच्याद्वारे या विषाणूचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसार होऊ शकतो. तसेच वाऱ्यामुळे सुद्धा, अनुकूल परिस्थिती असेल तर वाऱ्यामुळे सुद्धा या विषाणूची प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो.
0: बरं सर, हा प्रसार कसा होतो आणि त्याचं प्रसार होण्याच्या घटकांबद्दल आपण सांगितलं, पर सर समजा हा रोग आपल्या पशुधनाला झाला तर या रोगाची लक्षणं कोणती कोणती दाखवतं बरं आपल्या पशुधनामध्ये?
1: कुठल्याही रोगामध्ये आजार आल्यानंतर पहिल्यांदा ताप तर येतोच, त्याप्रमाणे या आजारामध्ये सुद्धा आपल्याला ताप दिसतो. जनावराची भूक मंदावते. दुधाचे जनावर जर असतील तर दुग्धोत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अचानक घट येऊन जाते. जनावर एकदम सुस्त होतात आणि तोंडामध्ये त्याला जास्त प्रमाणात लाळ येऊन ती लाळ बाहेर गळायला लागते. तोंडाच्या हालचाली वाढायला लागतात. जिभेवर, हिरड्यावर, तोंडाच्या आतील भागात फोड येतात. फोड फुटल्यानंतर जखमा दिसायला लागतात. हे झाले त्याच्या तोंडामधील लक्षणं. तसेच त्यांच्या खुरामध्ये सुद्धा, कारण या रोगाचं नावच आहे लाळ्या खुरकुत, लाळ म्हणजे हे तोंडामधलं झालं आणि खुरकुत म्हणजे खुरामध्ये त्याची लक्षणं दिसतील, तर ती जी लक्षणं आहेत ते खुराच्या मधील भागात फोड यायला लागतात. खुराच्या कडेला जखमा होतात. चालताना त्याला अतिशय वेदना येतात. तो स्वतःचं वजन स्वतः उचलून घेऊ शकत नाही. लंगडायला लागतो. प्राणी उभं राहण्यासाठी टाळाटाळ करतात. गाय, म्हैस, शेळी, मेंढी जे काय असतील. तसेच कास किंवा स्तनाग्र आहेत त्याच्यावर फोड व जखमा यायला लागतात. दूध काढताना त्या फोडांचा अतिशय त्रास होतो. आणि जर वासरे असतील तर वासरामध्ये त्यांच्या हृदयाच्या स्नायूवर परिणाम होतो. अचानक अशक्तपणा येतो. श्वसनाचा त्रास सुरू होतो आणि वासरामध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू सुरू होते. असे हे सगळे त्या आजाराची वेगवेगळी लक्षणं आहेत.
0: बरं सर, हा जो रोग आहे लाळ्या खुरकुत, या रोगाचं सर निदान कसं केलं जातं? मग
1: या रोगाचं निदान करण्यासाठी एकतर लक्षणावरून आपल्याला पहिले निदान करावं लागतं. तर लक्षणामध्ये आपल्याला जास्त ताप, तोंडामधून लाळ पडणे, तोंडातील जे फोड आहेत, खुरातील फोड आहेत, हे तर आपण पाहतोच. जनावर लंगडते, दुधात दुग्धोत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. हे लक्षणावरून आपण त्याचं करू शकतो. परंतु याचं नेमकं निदान करण्यासाठी किंवा दुसऱ्या आजारामध्ये सुद्धा असे काही लक्षणं दिसू शकतात, तर त्या आजारापासून वेगळं आपल्याला त्याच्यामध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस ज्याला म्हणू, तर ते करण्यासाठी आपल्याला प्रयोगशाळेमध्ये रक्तजल नमुने त्याचे पाठवावे लागतील. तसेच त्याच्या तोंडातील लाळ किंवा जे उरण आहेत, ज्या फोड आहेत, त्या फोडाच्या जागची जी त्वचा आहे ती आपण जर प्रयोगशाळेमध्ये पाठवली आणि मग त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या त्याच्या चाचण्या आहेत, ज्याला एलायझा टेस्ट म्हणतात किंवा आरटीपीसीआर म्हणतात, जसं कोरोनामध्ये आरटीपीसीआर करत होतो आपण, तर त्या टेस्ट केल्या तर आपल्याला अधिकृत असं प्रयोगशाळेमधून त्याचं निदान कळून जाऊ
0: शकतं. छान छान छान. बरं सर, समजा आपलं जनावर एखादं या आजारानं बाधित झालं, त्याची लक्षणंही दाखवली, निदानही झालं, तर या रोगावर सर उपचार कसा केला जातो? बरं,
1: हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि विषाणूजन्य आजारासाठी तसं जर पाहिलं तर नेमका असा उपचार नाही आहे. परंतु या आजारात जी बाह्य लक्षणं दिसतील

0: किंवा म्हणजे सेकंडरी कॉम्प्लिकेशन म्हणतात, तर त्याच्यावर आपल्याला औषधोपचार करणं किंवा उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये तोंडामध्ये जे जखमा आणि व्रण होतील त्यासाठी स्वच्छ पाण्याने तोंड धुवून घेणे, त्याला पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने जर तोंड धुवून घेतलं, थोडं पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी पोटामध्ये जरी गेलं तरी चालेल, ते करून घ्यावं लागेल. तसंच खुरामध्ये ज्या जखमा आहेत त्या सुद्धा सोडा, खाण्याचा सोडा किंवा पोटॅशियम परमॅग्नेट याचं पाणी करून व्यवस्थित त्याला धुवून घेणं. जनावराची स्वच्छता ठेवणं अतिशय महत्वाचं आहे, गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे. तसेच मोठ्या प्रमाणात कळपामध्ये जर लाळ्या खुरकूत नावाचा आजार झाला असेल तर मग आपल्याला त्याच्यासाठी थोडासा चुना मिश्रित एक औषध तयार करावं लागेल आणि ते त्याच्या पायाला लावणं, किंवा फार मोठ्या कळपामध्ये झाला असलं तर मातीमध्ये चुना टाकायचा आणि त्या ठिकाणून जनावरं जाऊ द्यायची, म्हणजे चुना त्या ठिकाणी पायाला लागला की त्या जखमा हळूहळू दुरुस्त व्हायला लागतात.
1: छान,
0: अशा प्रकारे करू शकतो.
1: खूप छान, खूप छान सर. बरं सर, हा जो रोग आहे लाळ्या खुरकूत, हा रोग होऊ नये, म्हणतात ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
0: नक्की नक्की,
1: रोग झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा तो होणारच नाही, तर याची काळजी घेत असताना सर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला काय काय करता येईल? बरं,
0: खूप चांगला प्रश्न विचारला आणि हेच आजच्या काळामध्ये महत्वाचं आहे. आता केंद्र शासनाने लाळ्या खुरकूत निर्मूलन कार्यक्रम हे राबवण्याची मोहीम सुरू केलेली आहे. तर या मोहिमेमध्ये आपल्याला त्याचं लसीकरण 100% जनावरांचं लसीकरण करण्याची योजना सुरू केलेली आहे.
1: अच्छा.
0: आणि हे करत असताना शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढी जनावरांची संख्या आहे त्या प्रमाणामध्ये लस पुरविली जाते. आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण हा लसीकरण कार्यक्रम राबवतो, परंतु मागील 4 वर्षांमध्ये दर 6 महिन्याला एकदा, याप्रमाणे वर्षातून 2 वेळा लसीकरणाच्या फेऱ्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. आणि जसं आपण पोलिओ निर्मूलन केलेलं आहे, देवी निर्मूलन केलेलं आहे मनुष्यामध्ये, तसं गाई म्हशीमध्ये आपण भुळकांडी रोग निर्मूलन खूप सक्सेसफुल केलेलं आहे, त्याच धर्तीवर आपल्याला आता लाळ्या खुरकूत रोग निर्मूलन सुद्धा करायचं आहे. तर हे करण्यासाठी प्रिव्हेंशन जे आहे, प्रतिबंधक उपाय जर करायचे असतील तर लसीकरण हा खात्रीशीरी एक आपल्याला राबवायचा कार्यक्रम आहे.
1: प्रतिबंधात्मक उपाय म्हणता येईल.
0: नक्कीच नक्कीच. त्याच्याच जोडीला जी आजारी जनावर आहेत त्याला आपण विलगीकरण करून ठेवणे, क्वारंटाईन करून ठेवणे, गोठ्याची स्वच्छता ठेवणे आणि बाधित झालेल्या भागावर आपल्याला त्या भागामध्ये वाहतुकीवर बंदी घालणे, नवीन जनावर त्या भागामध्ये आले असेल तर त्याला विलगीकरण करून ठेवणे, या आपल्याला खबरदारी किंवा नियंत्रणासाठी आपल्याला घेण्याची उपाययोजना आहे.
1: खूप छान, खूप छान सर. बरं सर, आता आपण हा रोग होऊ नये त्यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय काय करता येऊ शकतात त्याबद्दल सांगितलं. बरं सर, समजा हा लाळ्या खुरकूत आपल्या पशुधनाला झाला तर या रोगाचा पशुधन आणि शेतकरी बांधवांवर आर्थिकदृष्ट्या काय परिणाम होतो? बरं सर,
0: हा एक आर्थिकदृष्ट्या नुकसानीचाच आजार आहे आणि त्याच दृष्टीनं शासन त्याच्याकडे पाहतं. ज्यावेळी हा आजार येईल त्यावेळी कामाचे जर बैल असतील तर त्या बैलांची हालचाल पूर्ण बंद होते पायाला जखमा झाल्यामुळे, आणि तोंडामध्ये व्रण आणि जखमा झाल्यामुळे चारा खाणं बंद होतं. खाणं बंद आणि हालचाल बंद या दोन गोष्टी झाल्यामुळं कामाचे जर बैल असले तर ते काम करू शकणार नाहीत. जे दुधाचे जनावर आहेत त्यांना चारा खाता न आल्यामुळं दुधाचं उत्पादन अगदी 0% येऊन थांबतं आणि दुधाचंच उत्पादन पूर्ण थांबल्यामुळं मग शेतकऱ्याचं पूर्ण आर्थिक नुकसान होतं.
1: नक्की.
0: काही जनावरं जर गाभण असतील तर गाभण असलेल्या जनावरांमध्ये 100% ह्या अबॉर्शन किंवा गर्भपात होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जे आता प्रजोत्पादन आहे त्याच्यावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आजार असा आहे.
1: खूप छान सर. बरं सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की हा जो लाळ्या खुरकूत रोग आहे या रोगाच्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये शासकीय स्तरावर काय काय प्रयत्न केले जातात? सर, तसं तर मी सांगितलं तुम्ही की लसीकरण वगैरे आहे, तर याच्या व्यतिरिक्तही काही शासकीय स्तरावर काय काय प्रयत्न केले जातात? बरं,
0: शासकीय स्तरावर आता हे मोहीम स्वरूपात हा कार्यक्रम राबविला जातो आणि नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. नांदेड जिल्ह्यापुरतं जर सांगायचं असेल तर जवळपास 367,000 गाय वर्ग आणि 286,000 म्हैस वर्ग असं एकूण 576,000 एवढं पशु

0: पशुधन नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि या पशुधनाला लसीकरणासाठी 100% लस प्राप्त झालेली आहे. तसेच जे दवाखाने आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये 183 दवाखाने आणि त्या दवाखान्याअंतर्गत असलेले जवळपास 225 कर्मचारी अधिकारी कर्मचारी या यंत्रणेसाठी आता सज्ज झालेले आहेत आणि त्यांना लागणारा पॅरा व्हेटरनरी स्टाफ जसे की सेवादाते जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर काम करतात तर ते जवळपास 200 म्हणजे असे 400 ते 425 अधिकारी कर्मचारी या लसीकरण मोहिमेसाठी सज्ज झालेले आहेत 13 तारखेपासून लसीकरण करण्यासाठी आणि लस प्राप्त झालेली आहे. जिल्हा स्तरावर लस प्राप्त झालेली आम्ही तालुका स्तरावर वाटप केलेली आहे आणि सगळ्या तालुका स्तरावर जी शीतसाखळी त्याची आहे त्या शीतसाखळीमध्ये ही लस ठेवावी लागते. म्हणजे डीप फ्रीज, आईस लाइनर रेफ्रिजरेटर, शीतकपाट किंवा छोटे फ्रीज या सगळ्यामध्ये आता ती प्रत्येक ठिकाणी साठवणूक करून ठेवलेली आहे आणि जेव्हा लसीकरण सुरू होईल त्यावेळी व्हॅक्सिन कॅरियर घेऊन आणि कोल्ड पॅक घेऊन आणि सर्व यंत्रणा जसे की सिरेंज, निडल, निर्जंतुकीकरणाचे सगळं साहित्य याची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. सूक्ष्म असं नियोजन केलेलं आहे जिल्ह्याने आणि हा पूर्ण स्टाफ मोहीम स्वरूपामध्ये हे सगळं साहित्य घेऊन खेड्यापाड्यामध्ये जाईल आणि प्रचार प्रसाराची पण आपण या निमित्तानं खूप तयारी केलेली आहे. आजचा जो कार्यक्रम त्याच्यासाठीच आहे तर तोही आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना दवाखाना स्तरावरून आणि ग्रामीण भागामध्ये खेड्यात जाऊन प्रचार प्रसार देखील चालू आहे. अशी पूर्ण यंत्रणा या निर्मूलनासाठी लाळ्या खुरकत रोगाच्या निर्मूलनासाठी सज्ज झालेली आहे.
1: खूप छान, खूप छान सर. शासकीय स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावरची जी तयारी करावी लागते याबद्दलही खूप चांगली अशी माहिती आपण आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे लाळा खुरकूत रोग नियंत्रण कार्यक्रम, तर सर या कार्यक्रमाबद्दल आपण आमच्या शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार? बरं,
0: अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही. यामध्ये प्रशासकीय यंत्रणेने भरपूर तयारी केलेली आहे परंतु जोपर्यंत शेतकरी बांधवाकडून प्रतिसाद मिळणार नाही तोपर्यंत हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवला जाणार नाही. तर मला शेतकरी बांधवांना एवढंच आवाहन करावं वाटतं की ज्यावेळी आपल्या गावामध्ये पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी येतील त्यावेळी आणि त्या दिवशी आपल्या आपल्या सगळ्या पशूंना आणि आपल्या शेजारच्या आपल्या संबंधातल्या जवळच्या सगळ्या पशूंना 100% लसीकरण करून घेणे हेच माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे.
1: खूप छान, खूप छान. खरंच शेतकरी बंधूंनो, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर आपल्या पशुधनाला या लाळा खुरकूत रोगाचे लसीकरण जी मोहीम सुरू आहे या मोहिमेला जर आपणही सहकार्य केलं तर जे शासकीय स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावर जे प्रयत्न केले जातात त्याला यशही नक्कीच मिळेल, यात काही शंका घेण्याचं कारण नाही. सर, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन लाळ्या खुरकूत या रोगाविषयीची कारणं आणि उपाय याबद्दल सांगताना केलं आणि हा रोग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी शासकीय स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावर काय काय प्रयत्न होत आहेत याबद्दल सुद्धा खूप चांगली अशी माहिती दिलीत. सर, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण पशुधनातील लाळा खुरकूत रोग कारणं आणि उपाय याविषयी डॉक्टर अरविंद वसंतराव गायकवाड, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंह यांच्या आवाजातील हे गीत.

मंडळी आताच आपण उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंह यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्ट पर्यंत वाढ। आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली, मात्र नीट पेपरफुटीबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले। हा गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं। राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं। लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं। या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे। चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळणार आहे। तसंच या विधेयकाद्वारे UPI वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहणार आहे। न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं। विविध न्यायाधिकरणामधले सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता आणि सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात समाविष्ट आहे। या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यात समाविष्ट आहे। पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% जास्त वाढवण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली। इथेनॉलच्या अधिक मिश्रणाबाबतचा कोणताही भविष्यातला निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास तसंच वाहन उत्पादक आणि तेल विपणन कंपन्यांसह अन्य घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल। मात्र प्रत्यक्ष वापराच्या अनुभवावरून E20 इंधनामुळे वाहनांच्या कामगिरीवर कोणताही व्यापक प्रतिकूल परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अधिकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते। ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं।

0: भारतवासियांनी मोठा संघर्ष केला तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते यावेळी म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अमेरिका जोपर्यंत इराण विरुद्धची नौदलाची नाकेबंदी हटवत नाही तोपर्यंत होर्मुझची समुद्रधुनी खुली होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकेकी यांनी आज स्पष्ट केलं. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात केलेल्या लष्करी कारवाईमुळे ही समुद्रधुनी बंद करण्यात आली होती आणि आता हे दोन्ही देश इराणवर काय अटी लादतात यावर ती पुन्हा उघडणार की नाही हे अवलंबून आहे असं त्यांनी तेहरान इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. इराण आणि ओमान यांच्यात एका जलमार्गासाठी सुरू असलेली चर्चा हा द्विपक्षीय विषय आहे असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यात वेतन उद्या 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारं या कर्मचाऱ्यांचं वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसं लांबलं. त्यामुळे सरनाईक यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रतिपूर्ती रकमेबाबतचा शासन निर्णय आज प्राप्त झाला असून उद्या वेतन जमा होणार आहे. यापुढे वेतन अदा करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभेला घेराव घातला. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केल्यानं तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर बळाचा वापर झाल्याचा दावा पोलिसांनी केला. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकाराची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान झारखंड लोक सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष यल खेंगटे यांनाही अटक करण्यात आली आहे. पश्चिम कोलंबिया आणि इक्वादोरला आज 7.4 रिक्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला.

भूकंपाचं केंद्र शान होजे देल पलमार इथं भूगर्भात 66 मैल खोल असल्याचं कोलंबिया आणि अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागानं सांगितलं आहे. या भूकंपात अनेक जण जखमी झाल्याची आणि इमारतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती चोकोचे गव्हर्नर नुबिया कोर्डोबा यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्ट पर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.